सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948 म्हणजेच 22 जून 2026. श्रोते हो, आजच्या प्रसारणसभेत मी धम्मपाल जाधव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या प्रसारणाची सुरुवात मंगलध्वनीनं करूयात.

0: आता इथे मृदुता म्हणजे कमकुवतपणा अभिप्रेत आहे बरं का. याउलट शारीरिक लवचिकता ही शरीरास खंबीरपणा मजबूती प्रदान करते. योगामध्ये स्नायूंना श्वासाधारित तणाव देणं, सैल सोडणं याचा अभ्यास प्रामुख्यानं केला जातो. लवचिकपणा असेल तर कार्यक्षमता वाढते, शरीराची ठेवण सुधारते, हालचाली अधिक कार्यक्षम होतात, शरीराची बैठक, उभं राहणं, वाकणं इत्यादी क्रियांमधील चुकीची स्थिती टाळली जाते, स्नायूंचं संतुलन राखलं जातं आणि हो, सर्वात महत्त्वाचं, दुखापतीचा धोका खूप कमी होतो. शारीरिक लवचिकता असेल तर जीवनामध्ये गतिमानता राहते. मानसिक लवचिकता ही व्यक्तीच्या वर्तनाशी संबंधित असते. व्यक्तीच्या जीवनामध्ये आव्हानं असतात, संघर्ष असतो. या संघर्षामध्ये आव्हानांना तोंड देताना पुष्कळदा अपयश येतं. अपयश आलं की मन नैराश्यानं झाकोळून जातं, नकारात्मकता वाढीस लागते. अशा वेळेस मानसिक लवचिकता असणारी माणसं स्वतःला सावरून सकारात्मकतेनं पुढं जातात. ही क्षमता आपणास साध्य करायची असेल तर जी परिस्थिती जशी आहे तशी ती आपणास स्वीकारता आली पाहिजे. परिस्थिती कशीही असो आपण स्वस्थ असलं पाहिजे. आजची परिस्थिती ही कायम टिकणारी नाही, यात बदल हा होणारच. या परिस्थितीनं मला काय नवीन शिकवण दिली असा सकारात्मक भाव असावा. असलेली समस्या निवारण्यासाठी कोणती कौशल्ये वापरली जावीत याचा विचार व्हावा. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यापेक्षा प्रवाहाच्या दिशेनं पोहणं कधीही श्रेयस्कर असतं याचं भान या व्यक्तींना असतं. मानसिक लवचिकता ही खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा व्यक्तीला खंबीरपणे तोंड देण्यासाठी समर्थ बनवते. व्यक्तीच्या स्वभावातील लवचिकता व्यक्तीला समाज सापेक्ष, समाजाभिमुख, सर्जनशील बनवते. स्वभावातील लवचिकता सौजन्य, नम्रता, अहंभाव नसणे इत्यादी वर्तनातून व्यक्त होते. नम्र, सौजन्यपूर्ण, सौहार्द व्यक्ती बहुतेक वेळा समाजाच्या केंद्रस्थानी असतात. कसं वागावं, कसं बोलावं, कसं संवेदनशील असावं, वेळप्रसंगी मदतीस कसं धावून जावं, बडेपणाचा कुठलाही रुबाब न दाखवता नम्रपणानं कसं राहावं हे यांच्या लवचिक असण्याचं खरं गुपित असतं. महापुरे वृक्ष जाती तेथ लवाळे राहती या उक्तीप्रमाणे जिथं ताठरता तिथं नष्टपणा हा ओघानं येतोच. लवाळ्यांचा गुण लवचिकतेचा, जो टिकण्यासाठी, अस्तित्वासाठी महत्वाचा.
1: श्रोतेहो, आताच आपण अमृतधारा या कार्यक्रमात लवचिकता याविषयी सोमनाथ वाघमारे यांचे विचार ऐकले. वाचन, स्वर आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सादर करते नयन पवार. श्रोतेहो, अमृतधारा हा कार्यक्रम आपण प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

श्रोते हो एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो आता सकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो बाहेर पक्ष्यांची किलबिल सुरू आहे आणि सूर्याची किरणं देखील पडत आहेत. आपली देखील अगदी लगबग सुरू आहे उठण्याची तयारी करण्याची. अशा या प्रसन्न वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करूयात वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरातील मधुसूदन कालेलकर यांच्या गीतानं, संगीत अनिल अरुण यांचं.

श्रोतेहो, आताच आपण राणी वर्मा, वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं भक्तिगीत ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं शांकनील यांच्या संगीत रचनेतील गीत.

श्रोते हो, आताच आपण उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं शांकनील यांच्या संगीत रचनेतील गीत ऐकलं. श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील पारंपरिक रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरातील श्रीनिवास खळे यांच्या संगीतरचनेतील गीत ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम स्वरांजली, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर आपण कार्यक्रमात ऐकूयात अनिल खोब्रागडे यांच्या स्वरातलं श्रद्धा पराते यांचं बुद्धगीत संगीत अनिल आगरकर यांचं.

श्रोते हो, आताच आपण अनिल खोब्रागडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं श्रद्धा पराते यांचं बुद्धगीत ऐकलं. संगीत होतं अनिल आगरकर यांचं. श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात हरिओम शरण यांच्या स्वरातील भक्तिगीत.

0: पार्टी हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी.
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
4: श्रोते हो, स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं योगेश्वर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोतेहो, आता वेळ झाली कृषीवाणी या कार्यक्रमाची.
1: शेतकऱ्यांनो नमस्कार. मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषिविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, आज आपल्याला कापूस या पिकाबद्दल माहिती देत आहे. आज आपण जाणून घेऊया की कापूस पिकामध्ये खताचं नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विचार करताना आपण बघायचं आहे की आपण कोणत्या प्रकारचा कापूस लावणार आहोत. प्रकार म्हणजे काय, तर कोरडभाऊ लावणार आहोत की बागायती लावणार आहोत. जर आपण कोरडभाऊ पद्धतीनं कापूस पिकाची लागवड करणार असेल तर 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यायचं आहे. ही जी मात्रा आहे ही आपल्याला पेरताना 48 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यायचं आहे. म्हणजे आपण याच्यातमध्ये बघू शकता की स्फुरद आणि पालाश याची संपूर्ण मात्रा आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर 30 दिवसानंतर, म्हणजे जेव्हा पीक आपलं 30 दिवसाचं होईल, तेव्हा 36 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यायचं आहे. आणि नंतर तिथून 30 दिवसांनी, म्हणजे एकूण 60 दिवसानंतर 36 किलो नत्र आपल्याला या पिका

खतं द्यायचं आहे, याकरता आपण सरळ खतं, संयुक्त खतं किंवा कॉम्प्लेक्स खतं याचासुद्धा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. जर आपण बागायती पद्धतीने कापूस पिकाची लागवड करत असो तर तेव्हा आपल्याला डोस हा 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यायचा आहे. त्यामध्ये पेरताना 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यायचं आहे. त्यानंतर एका महिन्याने 60 किलो नत्र द्यायचं आहे आणि तिथून 2 महिन्यांनी म्हणजे 60 दिवसानंतर 60 किलो नत्र प्रति हेक्टरी एवढं द्यायचं आहे. सोबतच जर माती परीक्षणावर आधारित मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, बोरॅक्स याचासुद्धा आपल्याला सूक्ष्मद्रव्यांचा वापर या खत नियोजनासाठी करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, खत नियोजन करत असताना काही बाबी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहेत. कापूस ह्या पिकाला खूप चांगला फायदा या अन्नद्रव्य व्यवस्थापनामधनं होणार आहे. जर आपण ड्रीप इरिगेशनमधून जर देणार असेल खत तर त्याचं शेड्यूल नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामधनं किंवा विद्यापीठामधनं घेणं तेवढंच आवश्यक आहे. आणि 7 दिवसापासून ते 110 दिवसापर्यंत डेली शेड्यूल आपल्याला व्हेंचुरी मार्फत द्यायचं आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की पहिला डोस जो आहे म्हणजे लागवड करताना देणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जो नत्रयुक्त खतं आहेत याची मात्रा आपल्याला विभागून द्यायची आहे. जर कोरडभाऊ आपला कापूस असेल तर 2 मात्रेमध्ये विभागून द्यायची आहे आणि जर बागायती असेल तर 3 मात्रेमध्ये आपल्याला याची विभागून द्यायची आहे. अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे नत्र खताचा अतिशय संतुलित आणि ज्युडिशियस वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. शक्य झाल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ही वेगळी द्यावीत, मुख्य अन्नद्रव्यासोबत त्याच्यासोबत मिसळ करू नये. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना साधारणतः हे पीक अतिशय खादाड असल्यामुळे रासायनिक खतांना उत्तम असा प्रतिसाद देतं, तर तेव्हा आपल्याला जैविक खतं किंवा सेंद्रिय खतं किंवा ग्रीन मॅन्युअर्स याचा वापर करणं फार आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर या कापूस पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला करायची आहे. सोबतच गंधकाचा वापर 20 किलो प्रति हेक्टरी, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलोग्रॅम प्रति हेक्टरी, झिंक सल्फेट 25 किलोग्रॅम प्रति हेक्टरी, फेरस सल्फेट 20 किलोग्रॅम प्रति हेक्टरी आणि बोरॅक्स 5 किलोग्रॅम प्रति हेक्टरी या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. परंतु जर माती परीक्षणावर आधारित या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल तरच या सूक्ष्मद्रव्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करत असताना कृषीशास्त्रज्ञांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण वॉटर सोल्युबल खतं कापूस पिकासाठी वापरतो तर तेव्हा काही काळजी घेणं फार आवश्यक आहे. वॉटर सॉल्युबल खतामध्ये सुद्धा आपण शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊनच त्याचं नियोजन करावं. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री

0: दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे, तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे OPD तूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मिअर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाही.

0: नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान, भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे, तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता सकाळचे 6:55 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात हात लावीन तिथं सोनं या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.
3: अगं हे दादा,

श्रोते हो, हिंदी मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात गोष्ट धमाल नाम्याची. या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आपण ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर कुमुद कुलकर्णी, मीना पत्की आणि उषा रेगे यांचा.

श्रोते हो एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 आमच्या केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साच पडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन, ठिकठिकाणी योगाभ्यासानं उत्साहात साजरा. आणि नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. 3 आठवड्यांचं हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर सरकारची भूमिका मांडली. शेतकरी कर्जमाफी आपल्यासाठी राजकीय बाब नसून कर्जमाफी हे शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत नव्याने सहभागी करून घेण्याचं माध्यम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताच एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकरी

0: शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफीमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. ज्या काही अटी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या सोप्या आहेत. बँकिंग सिस्टीम आपली जी आहे त्याच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. ज्यावेळी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल त्यावेळी विरोधकांची तोंड बंद होते.
1: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. सरकार गतिमानतेनं काम करत असताना विरोधी पक्षांनी खोटे आरोप करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. तर सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना विरोधकांच्या सर्व विधायक सूचनांचं सरकार नेहमीच स्वागत करतं असं सांगत या अधिवेशन काळात सहकार्याचं आणि जनतेशी निगडीत प्रश्नांवर चर्चेचं आवाहन केलं. दरम्यान सरकारच्या चहापानावर विरोधकांनी काल बहिष्कार टाकला. जनतेच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असलेलं हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगल टवाळी करत असून पेरण्या लांबल्यानं सरकारनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. काल धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं समर्थकांच्या बैठकीनंतर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. आता आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं सांगत आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं राजे निंबाळकर म्हणाले. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासाठीचा 70 वर्षापूर्वीचा कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने या नव्या कायद्याचं प्रारूप अंतिम करून विधिमंडळ अधिवेशनात मंजुरीसाठी सादर केलं जाईल. विधिमंडळाच्या मान्यतेनंतर या कायद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. त्यानंतर गुरुद्वाराचे नवीन नियम, निवडणूक नियम आणि उपविधी तयार केले जातील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतींमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी काल झाली. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर एका जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज न दाखल केल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतल्या मतदानाची मोजणी आज होत आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी धाराशिव इथं भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. नांदेड इथंही मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद, जालना विधान परिषदेची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर इथं उस्मानपुरा भागातल्या शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी 88 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल प्रशिक्षण देण्यात आलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल सर्वत्र योगाभ्यासाच्या सादरीकरणातून साजरा झाला. कोलकाता इथं ऐतिहासिक लाल रस्त्यावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला तर मध्य प्रदेशात जबलपूर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम झाला. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मुंबईत लोकभवनात भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास सत्रात सहभाग घेतला. मुंबईत जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला. मराठवाड्यात साजरा झालेल्या योग दिनाचा संक्षिप्त आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
3: छत्रपती संभाजीनगर इथं बीबी का मकबरा तसंच विभागीय क्रीडा संकुल परिसरात सामूहिकरित्या योगासनांचा सराव करण्यात आला. सिडको इनाट परिसरातल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात विशेष जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात योगाभ्यास करण्यात आला तर परभणी इथं प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात

0: योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. हिंगोली इथं योग दिनानिमित्त झालेल्या योग प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये नागरिक उत्साहात सहभागी झाले. लातूर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष योगाभ्यास कार्यक्रम पार पडला. शहरातल्या प्रमुख चौकाचौकात रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व विशद करण्यात आलं. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिकांसह वृक्षारोपणही करण्यात आलं. बीड इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात झालेल्या योगाभ्यास सादरीकरणात मंत्री पंकजा मुंडे सहभागी झाल्या. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं योगासनांची प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा करण्यात आला.
1: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 काल देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात पार पडली. 22,79,000 जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 50 केंद्रांवर तर लातूर जिल्ह्यात 26 केंद्रावर ही परीक्षा पार पडली. नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे इयत्ता 1 ते 12 सर्व शाळा आणि महाविद्यालयं सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत हे वर्ग सकाळी 8 ते 12 या वेळेत भरवण्यात यावेत अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या 5 तरुणांचे मृतदेह काल सापडले. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथले हे तरुण परवा सकाळी बुडाले होते. पोलीस, तटरक्षक दल, मच्छीमार, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या पथकाकडून कसून शोधकार्य सुरू होतं. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी काल मृत तरुणांच्या नातेवाईकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं झालटा फाटा परिसरात 12,27,964 किमतीचा प्रतिबंधित गुटखा काल जप्त करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं ही कारवाई केली. हिंगोली तालुक्यात काल बिबट्याच्या हल्ल्यात एक गुराखी किळकोळ जखमी झाला. बासंबा शिवारात काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. महेश दगडू कुरवाडे असं जखमी गुराख्याचं नाव असून त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी तातडीनं धाव घेत बिबट्याला हुसकावून लावलं. महेश यांच्यावर हिंगोली इथं सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथून श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं काल प्रस्थान केलं. यावेळी संपूर्ण परिसर गणगणगणात बोते आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात भगव्या पताका आणि टाळ मृदुंगाच्या गर्जात न्हाऊन निघाला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने इयत्ता 12 गुणतपासणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 87% अधिक अर्जांचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित निकाल लवकरच जाहीर केले जातील असं मंडळानं स्पष्ट केलं. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे. 24 ते 26 पर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागापर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागात इतर जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश आणि नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

श्रोते हो एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झालेत. जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो सकाळी 8:40 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:10 आंतरराष्ट्रीय योग पंधरवडा निमित्त कार्यक्रम योग

संवाद. योग शिक्षक महेश पूर्णपात्रे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. विषय सजगता आणि तणावमुक्तीसाठी योग. ठीक 9:10. दहा 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. 10:30 नये तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दहा 45 ध्वनीचित्र. 11:05 माहिती आणि निवेदनासह मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल.

12 वाजता वनिता मंडळ या महिला श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात गुणसागर गंभीर पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता निमित्तानं त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. मुलाखतीचा भाग पहिला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दोन वाजून 30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, 6:30 साहित्य सौरभ हा कार्यक्रम, 7:15 विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेत शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणाच्या कार्यक्रमात अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम याविषयी निलेश राठोड यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि रसायनविरहित कीड व्यवस्थापन याविषयी मुलाखत डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:30 पब्लिक स्पीक हा कार्यक्रम, 10:00 नादब्रह्म हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

सकाळचे 7:25 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ॲक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, पण तरीसुद्धा सुख मात्र काही कुणाला सापडत नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
0: बरोबर.
1: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
0: म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कुणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योग सारखा पर्याय खूप चांगला आहे.
1: बिलकुल सुचेता, हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं. जन नाही का म्हणतात, हे म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातार झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला माझ्यासाठी, तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका.

0: कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
1: स्वास्थ्य वृत्त नाही, सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राईम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे, झोपा आता रात्रीची. तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा, एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं, वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धापकाळ जो आहे निरोगी, व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धापकाळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, तर काय सांगाल?
1: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं आहे, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे, असं काही करायचं नाही आहे. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे हे की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाट नाही बघावीत राहणे की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला तर परीक्षा द्यायची आहे वगैरे, असं काहीच नाही आहे. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहितीये, मी पण असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं, नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या, ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
0: तरुण पिढीला असं वाटतं की ते म्हाताऱ्या लोकांचं काम,
1: ते माझं काम नाही. पण असं नाही आहे, लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता. म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
0: अच्छा, मग डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
1: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे. हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काही नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही,

0: याच्यामध्ये खूपच व्हेरायटी, म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे हे सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा. त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आताच जेवण केलंय आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच व्हावं एखाद्या मनाने धरलं, असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटस आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
1: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
0: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत, आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काही करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
1: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात 7:25 PM. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता सकाळचे 7:40 झालेत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

0: काट काढीत बसलीस ग, आता ये ना इकडे जाऊ जरा तिकडे ये ना
1: हट बाजू।

0: ¡Aló!
1: श्रोते हो, आताच आपण धूमधडाका या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. यानंतर आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत आंधळा मारतो डोळा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील दादा कोंडके यांचं गीत. संगीत प्रभाकर जोग यांचं.

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुलाबाचे फुला गुलाबाचे फुला माझे गुल

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात नाव मोठं लक्षण खोटं. या चित्रपटातलं अनिल अरुण यांच्या संगीतरचनेतील शांता शेळके यांचं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूयात सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत, चित्रपट कशासाठी प्रेमासाठी.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.

देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योगसाधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बिरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योगसत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योगसत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योगसाधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल. तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची

0: वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफील्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ॲट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 8:40 आणि 41 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात शिवहरी यांच्या संगीतरचनेतील आनंद बक्षी यांचं सायवान या चित्रपटातलं गीत, स्वर जॉली मुखर्जी आणि अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, यानंतर आपण कार्यक्रमात ऐकूयात सोनू निगम, अलका याज्ञिक, रूपकुमार राठोड, शंकर महादेवन, जसपिंदर नरुला आणि हेमा यांच्या स्वरातलं मेला या चित्रपटातलं गीत, देव कोहली यांचं, संगीत अन्नू मलिक यांचं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात खुदा गवाह. या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांचा.

0: तर अशा प्रकारे श्वास घेत गेलात घेत गेलात, तर आपल्या सगळ्या फेफड्यांमध्ये 7 कोटी 30 लाख कोष्टक आहेत. आपल्या श्वासाकडे लक्षच नसतं, आपण अत्यंत छोटा घेतो, छोटा सोडतो, तो 1 कोटी किंवा 1.5 कोटी किंवा 2 कोटी त्यांचा वापर होतो, बाकीच्या ज्यात मल साचत जातो. तो मल साचू नये म्हणून दीर्घ श्वास घेतला तर सगळे त्या ठिकाणी सजग होतात आणि आपला उत्साह अनेक पटीने वाढतो. मग ताणतणाव येण्याचं कामच नाही, कारण शरीर समर्थशाली झालं, रोज आपण सकाळी उठून योग केला आणि दिवसभराच्या कामामध्ये स्वतःला गढून घेतलं आणि तिथंही दीर्घ श्वास घेतला, अलार्म लावून ठेवायचा 1-1 तासाचा आणि मग तो दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ सोडायचा, दीर्घ घ्यायचा, दीर्घ सोडायचा, असं करत गेलो तर काम तर लिलया पूर्ण होईल. ते तर 4 तासाचं काम तुम्ही 1 ते 1.5 तासातच करू शकता, एवढं सामर्थ्य त्याचं आहे. आणि असं जर तुम्ही करत गेलात तर तुमचं शरीर तर बलवान होईलच पण मन सुद्धा निरोगी राहील. कितीही ताण आला तर येऊ द्या, म्हणून तुम्ही म्हणाला की ब्रह्मांडाचे सगळे ताण मलाच दे, असं सामर्थ्य तुमच्यात निर्माण होईल. तर म्हणून रोज आपण सकाळचा योगाभ्यास आणि दिवसभर दीर्घश्वसन या 2 गोष्टी जरूर कराव्यात, त्याने आपण सगळ्या प्रकारे तणावांना दूर ठेवू शकतो. दीर्घ श्वास घेणं, दीर्घ सोडणं म्हणजे जेवढा आपल्या शरीरात प्राणवायूचं आधिक्य होईल तेवढा उत्साह वाढेल. हे करून पहा, तुमच्या लक्षात येईल.
1: पूर्ण मात्र सर, ध्यान आणि श्वसनाचा मनावर कशा प्रकारे परिणाम होतो?
0: खूप छान. ध्यान म्हणजे काय? निर्विषय मनः, मला मनाला निर्विषय करणं, विषयमुक्त. विषय कोणते असतात? तर पंचज्ञानेंद्रियांचे विषय असतात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे जे विषय असतात त्या विषयांना दूर ठेवणं, इंद्रियांना त्यांच्या विषयांच्या विषयापासून दूर ठेवणं, हे झालं ध्यान. त्याची ताटातूट करणं हे आधी येतं, प्रत्याहारामध्ये येतं. आणि प्रत्याहार हा सेतू हे ध्यानाकडे जाण्याचा. आणि ध्यानाकडे आपण गेलो, ध्यान आपण सुरू केलं, आपण श्वासावर लक्ष ठेवलं, तुम्ही कुठेही बसा, तुम्ही ऑफिसमध्ये जरी बसलात तरी 1-1 मिनिट, 1/2-1/2 मिनिट श्वासाला पाहायचं. श्वास कसा येतो कसा जातो असं जरी पाहत गेलो, मन इकडं तिकडे जात असेल तर खेचून आणायचं, परत श्वासावर ठेवायचं. असं करत गेलो तर हळूहळू हे ताणतणाव तो अत्यंत छोटी गोष्ट आहे, ती तर तुम्ही लिलया पेलून जाणार. परंतु ज्यावेळी तुम्ही असं करत जाणार त्यावेळी तुमच्या ऑफिसच्या 4 मित्रांचेसुद्धा काम तुम्ही लिलया स्वतः मी करतो सहजपणे असं म्हणाल. महर्षी पतंजलींनी जे काही योगदर्शन शास्त्रामध्ये सांगून दिलेलं आहे त्या शास्त्रामध्ये आपल्याला या जीवनामध्ये जीवन जगायचं कसं, त्या जीवनामध्ये अथ ते इथपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे असं.
1: अगदी. मग सर, कामाच्या धकाधकीत योगासाठी वेळ कसा काढावा?
0: कामाच्या धकाधकीत हे कामच आपलं योगमय करता येत नाही का? जे काम बसलो, मग बसल्यावर त्या ठिकाणी मूलबंद लावायचा सोडायचा. मूलबंद म्हणजे काय हे माहीत नसतं. मूलबंद म्हणजे गाई म्हशी ज्याप्रमाणे मलमूत्र विसर्जन केल्यानंतर गुदद्वार आकुंचन प्रसरण करतात त्याप्रमाणे आपण करायचं, कधी पायल सवीकार होणार नाही. एवढे कामाची धकाधकी जर असेल तर आपण 24 तास का त्या खुर्चीला चिकटून बसतो? नाही. मग सकाळी त्याच्यासाठी लवकर 8 तास उठायचं, 8 तास उठून सगळे कामं लवकर आटपायचे आणि मग स्वतःला वेळ द्यायचा. रात्री झोपताना झोप लोक शरीर ढिलं सोडायचं आणि ओंकाराचा उच्चार करायचा. ओंकाराचा उच्चार करत गेलो कधी झोप लागली कळणार नाही असंही होईल. आणि झोपल्यानंतर ती झोपेचा वेळ सुद्धा योगमय झाला पाहिजे असंही होईल. मग झोपेचा वेळ जर योगमय झाला तर तुम्हाला दुसऱ्या दिवसाच्या उत्साहाला तर पारावा राहणार नाही. कारण झोपल्यानंतर तुम्ही फक्त ओंकार करत झोपलात आणि श्वासाकडे पाहत झोपलात तर मन त्या ठिकाणी विचार करण्याचं थांबवेल आणि रात्री स्वप्न पडणार नाहीत. ती झोप इतकी गाढ असेल की त्यावेळी तुम्हाला असं वाटेल हा काय चमत्कार मला घडला, असं हे दिव्य आहे. म्हणून जर तुम्ही तुमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये झोपणार तर आहातच ना नक्की, मग त्या झोपेलाच योगमय बनवा आणि दिवसभर कामाला योगमय बनवा. जे काम करणार मनापासून करा, अति उत्साहानं करा, ऊर्जेनं करा, सामर्थ्यानं करा आणि जेवढी काही शक्ती त्या कामात झोकून द्या आणि दिवसभर घरी आल्यावर सुद्धा सगळ्यांशी खेळीमिळीने राहा. तुमचा तो ऑक्सिजन घेण्याचा प्रवास, घेणं सोडणं हे तुमचं कमी होतं. म्हणून घरी आल्यावर मुलांशी खेळणं, घरच्यांशी संवाद उत्तम साधणं हे होत नाही. का होत नाही? का तुम्हाला थकवा आलेला असतो. थकवा का येतो? का तुमचं तुमच्या श्वासाकडे लक्षच नाही. म्हणून तुम्हाला आधी सांगितलं होतं की 1-1 तासाला तुम्ही अलार्म लावा आणि त्या फोनचा अशा प्रकारे फायदा घ्या आणि मग दीर्घश्वसन करा. असं दीर्घश्वसन केल्यानंतर घरी आल्यावर सुद्धा तुम्ही मुलांशी सुद्धा खेळू शकाल आणि घरच्यांशी सुद्धा आनंदाने संवाद साधू शकाल. हे योगाचं गुपित आहे. मग असं तुम्ही रोज करत गेलात तर तुमचा वेळ सहज वाचेल. तुम्ही जर कामातच झोकून दिलं तर तुमचा आपोआप वेळ वाचेल आणि सकाळी लवकर जाग येईल आणि सकाळी

0: एकदम झोप झाल्यानंतर जाग आली, करायचं काय? मग करायचं प्राणायाम, करायचं योग. आणि हा योग करत गेलो, सगळ्यांचं जीवन, घरातल्यांचं बदललं आहे, आपलंही बदललं आहे, आणि आपल्या सगळ्या समाजाचंही आपण बदलून टाकलं आहे, असं होईल.
1: खूप छान, खूप सुंदर. पूर्णपात्रे सर, जाता जाता आणखी शेवटचं आपलं आहे की श्रोत्यांसाठी एक सोपी सजगता कृती कोणती आहे ती?
0: आपण सजग कसं राहायचं, सतत सावध राहायचं, खरंच मी या भूतलावर कशासाठी आलो आहे हे माझं लक्ष असलं पाहिजे, याच्यावर, माझ्या श्वासावर लक्ष असलं पाहिजे. सतत श्वास पाहत जाणं, कसा येतो कसा जातो, हे जरी आपण पाहिलं तरीसुद्धा मन एकाग्र होईल. हे जमत नसेल तर हृदयाचे स्पंदन ऐकायचे. हळूहळू हृदयाचे स्पंदनं जरी ऐकले तरी आपल्याला एकाग्रता प्राप्त होती. ज्या ज्यावेळी आपल्याला अत्यंत एक मिनिट, दोन मिनिट, पाच मिनिट रिकामा वेळ असेल, त्यावेळी स्वतःकडे पाहत जायचं, अंतर्मुख व्हायचं आणि डोळे बंद करायचे. कारण डोळे बंद केले 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. अजून एक सांगतो, एक बर्ड्स येतात मेडिकलमध्ये, ते आणले कानात जर टाकले तर ते आतमध्ये गेल्यावर फुगतात. कानही बंद, डोळेही बंद, विकार संपले. रोज 5 मिनिट ही क्रिया करा. 5 मिनिट क्रिया केल्यानंतर तुम्हाला 4 तास कितीही ताण आला, तणाव आला, तर तो झेपण्याचं ताकद तिथे निर्माण होईल. सहज आहे, फक्त डोळ्यांमुळे विकार आहे. अरे दिसलं काही त्याच्यावर विचार, मांजर दिसला मांजरीचे विचार, कुत्रा दिसला कुत्र्याचे विचार, हे सगळे विचारचक्र मनाचे चालूच असतात. त्याला थांबवण्यासाठी डोळे हे दरवाजे आहे. डोळ्याला आधी बंद करा, नंतर कानाला बंद करा. 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, आज दिवसातून फक्त 5 मिनिट करा, तरीसुद्धा तुम्ही याच्यातून निव्वळ यशच यश प्राप्त करू शकता.
1: खूप छान. श्रोते हो, आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योग हे सजगता आणि मानसिक शांततेकडे नेणारं प्रभावी साधन आहे. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळं मन वर्तमान क्षणाशी जोडलं जातं, विचारांमध्ये स्पष्टता येते आणि तणाव, चिंता तसंच नैराश्य कमी होण्यास मदत होते. योग आपल्याला केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्याही सक्षम बनवतो. त्यामुळं दररोज काही मिनटं योगासाठी देऊन सजग, संतुलित आणि आनंदी जीवनाचा मार्ग स्वीकारूया, हाच आपल्या या आजच्या विषयाचा संदेश होता. पूर्णपात्रे सर, तुम्ही आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांसाठी इतकी छान उपयुक्त माहिती दिली, यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार. धन्यवाद.

श्रोतेहो, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम योगसंवाद ऐकलात. योगशिक्षक महेश पूर्णपात्रे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद, विषय सजगता आणि तणावमुक्तीसाठी योग. श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोतेहो, आता 9:21 आणि 16 सेकंद झाले. आस्वाद घेऊयात चित्ररंग या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आणि कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात श्री 420 या चित्रपटातील मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐयानंतर ऐकूयात सोलवा सालिया. चित्रपटातलं हेमंत कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत, संगीत SD बर्मन यांचं.

0: से जुदा ये एक टूटा हुआ तारा न जाने किस पे आएगा।
1: एक टूटा हुआ तारा न जाने किस पे आएगा। श्रोतेहो हेमंत कुमार यांचा आवाज म्हटलं की अगदी आपल्याला 60-70 त्यापूर्वीचा दशक आठवतो आणि चित्रपट अर्थातच सोलवा साल। यानंतर आपण कार्यक्रमात ऐकूया शिकार या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत। शंकर जयकिशन यांचं संगीत आहे आणि स्वर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा।

श्रोते हो, चित्ररंग ह्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात उषा खन्ना यांच्या संगीत रचनेतील जावेद अख्तर यांचं गीत, स्वर मोहम्मद रफी यांचा चित्रपट शबनम.

0: सरस्वती हो या सुंदर गाण्यानंतर चित्ररंग हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.
1: सुबह का ही इस प्रोग्राम में समाप्त की जय शब्द पेश करें भाई बलविंदर सिंह जी रंगीला और हमनवा.

श्रोते हो, गीतगुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात डेबू या चित्रपटासाठी लिहिलेलं अनंत खेळकर यांचं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांचा.

0: सुन बाई,
1: काय सासूबाई?
0: ह्या घराचे काही नियम आहेत.
1: जसे?
0: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
1: मग देवाण घेवाण?
0: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
1: ओह,
0: जसे UPI ने.
1: अच्छा.
0: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
1: तो काय आहे सासूबाई?
0: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
1: तुम्ही पण ना सासूबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
4: काय ग, नवीन दागिन्यांची खरेदी?
5: हो अग, आता आपली हाऊस होते आणि पुढे मागे मुलांच्या शिक्षणासाठी लागेल तेव्हा मोडता येतो दागिना.
4: पण काय ग, घरातलं पाणी जपून वापरतेस की नाही?
5: जपून म्हणजे? आणि का?
4: अग, धुणा भांड्याला पाणी वापरताना बादली भरून घ्यावं. सतत नळ सोडून ठेवू नये.
5: बर.
4: तसंच सांडपाणी बागेतल्या झाडांना टाकावं. कार, स्कूटर ही वाहनं धुताना कमीत कमी पाण्यातच धुवावीत.
5: बर.
4: तसंच वॉशिंग मशीन जास्तीत जास्त कपड्यांसाठीच वापरावी. घर धुणं, गाड्या धुणं यापेक्षा त्यांना केवळ पुसावं.
5: अगं, पण याचा मुलांच्या भविष्याशी काय संबंध?
4: संबंध कसा नाही. अगं, आता वर्तमानात आपण पाणी वाचवलं तर ते पुढच्या पिढीसाठी राहील ना.
5: हो, खरंच.
4: आणि त्यांच्या आयुष्यासाठी केलेली ही थेंबाथेंबाची तरतूदच त्यांना आयुष्य देऊ शकेल. हो की नाही?
5: अगदी खरं.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतगुंजन. हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकूयात मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं जगदीश खेवूडकर यांचं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, गीत गुंजन या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात निवडुंग या चित्रपटातलं आरती यांचं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

श्रोते हो, गीतगुंजन या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात संसार या चित्रपटातलं जगदीश खेवूडकर यांचं हृदयनाथ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा. अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. आजच कॉल करा 9637 35 49 85 9637 354 985.
2: मुलगा जर असेल वंशाचा दिवा तर मुलगी असते पणती. दिवा नाही मी पणती, दाराजवळची मिणमिणती. मी प्रकाशित करणार दोन रस्ते, घरातला आणि बाहेरचा, माहेरचा आणि सासरचा. दिवा नाही मी पणती, समजूतदार आणि जाणती. वंशाला दिवा देणारी मीच आहे नेणती.
3: खंबीर तिला आधार हवा, मुलीचा जीव भ्रूण हत्येतून वाचवा. मुलीचा जीव भ्रूण हत्येतून वाचवा.

नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3
3: कुछ तुम कहो, कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.
4: हॅलो मेरा टेलिफोन नंबर सुनो.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।

श्रोते हो, एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 10:30 झाले. आता आस्वाद घेऊयात नयेतराने या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

श्रोते हो नयतर आणि या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात अमावस या चित्रपटातलं पलक मुचल आणि अरमान मलिक यांच्या स्वरातलं संदीप नाथ यांचं गीत, संगीत संजीव दर्शन यांचं.

श्रोते हो, नयेतऱ्याने या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात कबीर सिंग या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत. स्व संगीत आहे सचेत यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा नए तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता वेळ झाली आहे ध्वनिचित्र या कार्यक्रमाची.
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनिचित्र. आजच्या ध्वनिचित्रात मराठवाडा साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा, मी आशा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि जागतिक योग दिन या कार्यक्रमांचा संपादित अंश आपण ऐकणार आहोत. मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङ्मय पुरस्कार गेल्या आठवड्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. परभणी इथले डॉक्टर साहेब कंदारे यांना नरेंद्र मोहरेर वाङ्मय पुरस्कार, नांदेडचे डॉक्टर अनुराग लव्हेकर यांना नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर शिवकदम यांना मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार, ठाण्याचे क्षितिज देसाई यांना बी रघुनाथ वाङ्मय पुरस्कार, तर मुंबईच्या उमा नाबर यांना राज देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सर्व मान्यवरांच्या साहित्य कृतींवर नांदेड इथले विश्वाधार देशमुख यांनी भाष्य केलं. ते म्हणाले,
2: चटरनाडे गुण साधतो मराठवाडा, तरीही आनंदाची गाणी गातो मराठवाडा. म्हणून सहनशील तरीही सौजन्यशील राहिलेला हा जो मराठवाडा आहे तो माय मराठीची जन्मभूमी असलेला प्रदेश आहे. आणि या प्रदेशामधल्या साहित्याच्या आणि संस्कृतीच्या भरण पोषणासाठी जी संस्था निष्ठेनं काम करते आहे ती म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी प्रतिष्ठा का प्राप्त केलेली आहे याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये तटस्थता सातत्याने पाळली गेलेली आहे. आणि पुरस्कार निवड समितीचा एक सदस्य म्हणून गतवर्षी पण मी काम केलं होतं, याही वर्षी मला काम करण्याची संधी मिळाली. म्हणून मी निवड समितीचा सदस्य या नात्याने आपल्या समोर या तीन पुस्तकांविषयी बोलणार आहे. यातलं पहिलं पुस्तक जे आहे ते डॉक्टर शिवकदम लिखित चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा असं या पुस्तकाचं नाव आहे. पण या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहित असताना सईब राजपे यांनी या पुस्तकाचा उल्लेख चित्रपटाचे शास्त्र सिनेमाची गोष्ट असा उल्लेख केलाय. म्हणजे बहुधा त्याचं अगोदरचं नाव ते असेल. हे पुस्तक मला महत्वाचं यासाठी वाटतं, चित्रपट हे प्रेक्षकांच्या बाजूने मनोरंजन आणि निर्मात्याच्या बाजूने धंदा मानलं गेलेलं संवादाचं उत्कट प्रभावी आणि नेहमीपर्यंत पोहोचणारं प्रभावी माध्यम आहे असं या पुस्तकाची पाठराखण करताना सुनील सुकथनकर यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर सिनेमाचं ते फार वय आहे, 1600 वर्षाचंच वय सिनेमाचा. म्हणून सिनेमाला आदर मिळालेला, सिनेमाला आदर का मिळाला नसेल याचं एक महत्वाचं कारण मला असं वाटतं की सिनेमा ही कला आहे, सिनेमा ही भाषा आहे आणि सिनेमा हे शास्त्र देखील आहे. या पद्धतीची नीटशी मांडणी झालेली नाही. म्हणजे खरं तर अन्य भाषांचं जाऊ दे, मराठीमध्ये ही मांडणी होणं अपेक्षित यासाठी होतं कारण आपल्याकडे जो सिनेमा आहे त्या सिनेमाचं जनतत्व एका मराठी माणसाकडे आहे. पण असं असताना सुद्धा मराठीमध्ये अरुण कोपदारांसारखा आणि अन्य काही लोकांचा जर अपवाद आपण वगळला तर सिनेमाविषयी फारसं लिहिलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे या सिनेमा नावाच्या कलेबद्दल शास्त्राबद्दल जो काही आदर मिळाला नाही त्याचं एक महत्वाचं कारण याबद्दल असणारं कमालीचं अज्ञान. यामुळे हे पुस्तक अज्ञान दूर करण्याचं एक महत्वाचं काम करतं. हे जे पुस्तक आहे ते पुस्तक सर्वसाधारणपणे

0: पुस्तकामध्ये गुणगुणून दाखवलेलं आहे. पुढची महत्वाची गोष्ट, चित्रपटाची म्हणून जी काही नरेटोलॉजी असते, जी काही कथनाची पद्धत किंवा परंपरा असते, ती नेमकी काय आहे हेही या पुस्तकामध्ये गुणगुणून दाखवलेलं आहे. तर हे पुस्तक प्रॅक्टिकल प्लस थिअरी या पद्धतीत आहे. संहिता ते समीक्षा असं हे या पुस्तकाचं शीर्षक आहे. यामध्ये संहितेतून सिनेमा कसा जन्माला येईल, अगदी फ्रेम बाय फ्रेम चित्र चौकटीच्या माध्यमातून त्यांनी उलगडून दाखवलं. रारण गोवाळे सरांच्या पाचोळा नावाच्या अतिशय गाजलेल्या साहित्य कृतीवरती डॉक्टर शिव कदम यांनी जो सिनेमा बनवला, जो लघुपट बनवला, त्याचा जागोजागी उपयोग करत अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं त्यांनी चित्रपटाचं शास्त्र उलगडून दाखवलेलं आहे. म्हणून हा हे पुस्तक नुसतं थिओरॉटिकल नाही तर थिअरी विथ प्रॅक्टिस या पद्धतीचं हे पुस्तक आहे. यामुळे मला ते महत्वाचं आहे असं वाटतं. ते तुम्हाला तुमच्या आत डोकावायला पण मदत करतं. म्हणजे वाणीची तलवार घेऊन रणात उतरणं सोपं असतं, पण मौन बाळगून मनात उतरणं अवघड असतं. हे पुस्तक या पद्धतीनं चित्रपटाची परिभाषा उघडून दाखवतं, व्याकरण उघडून दाखवतं आणि सोबत आपल्याला मनात उतरायला सुद्धा प्रवृत्त करतं असं या पुस्तकाचं वाचन करताना मला वाटलेलं आहे. आपण या अतिशय आगळ्या वेगळ्या पुस्तकासाठी डॉक्टर शिव कदम यांचं अभिनंदन केलं.
1: ज्येष्ठ लेखिका आशा भांड लिखित मी आशा या पुस्तकाचं काल प्रकाशन करण्यात आलं. यावेळी लेखक सारंग टाकळकर यांनी आशा भांड यांची प्रकट मुलाखत घेतली. ऐकूया या मुलाखतीचा संपादित अंश.
2: लहानांवर प्रेम करणं, वडील माणसांवर गरिबांना मदत करणं, गरजूला मदत करणं या गोष्टी त्यांच्या आजही चालू. कुठेही त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये अहंभाव असतो आणि म्हणूनच मी त्यांना तुम्ही देव माणूस पुस्तक होत. पण काय झालं की त्यांनी ज्या वेळेस प्रपोजल आमच्या घरी म्हणजे वरकडे सर घेऊन आले त्यावेळेस माझं एका स्थळाविषयी चालू होते बोलली आणि त्याचा काय निकाल नाही अशी आपण यांना होई म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही. ती वाट पाहण्याचा तो काळ होता की त्या स्थळामध्ये तर काय आपल्याला म्हणजे निकाल मिळतो आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पत्राला मी काही उत्तर दिलं. बाबांनी एक जागा पकडला की ही नाटकात काम करते ना, माझं इथं आपण नाटकाचं पुस्तक देऊ आणि त्या पुस्तकात त्यांनी एक पत्र लिहून त्याच्यातून ते पुस्तक वाचायला म्हणून आता तो काळ फार वेगळा होता. शाळेमध्ये आम्ही सर्व्हिस करत होतो आणि आजूबाजूला इतर शिक्षक मुलं सगळे असायचे. दोन शब्द समोर उभं राहून तुला बोलता येत नव्हतं. मग आता आपले विचार इथपर्यंत कसे पोहोचवायचे. मग त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पुस्तकात घालून ते मला दिलं. आम्ही दोघेही एका शाळेमध्ये सर्व्हिस करत असतानाच प्रकाशन सुरू केलं होतं. म्हणजे लग्न झालं आणि लगेचच आम्ही एक वर्षानंतरच पहिलं पुस्तक छापलं आणि मग त्याच्यातून दुसरं पुस्तक छापलं असं आमची पुस्तक छापण्याची साखळी सुरू झाली होती. त्यामुळे बाबांचे ओढाताण खूप व्हायचे. सकाळ संध्याकाळ प्रेसमध्ये जा, कागदावाल्याकडे जा, मग दावत पोळत घरी ये, खाऊ पुन्हा शाळेत जा, शाळा झाली की पुन्हा प्रेसमध्ये जा, असं चाललेलं होतं. हे आमचे मुख्याध्यापक काचोळे सर यांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा तरुण इतरांपेक्षा वेगळा आहे, काहीतरी करू इच्छितोय, त्याची धडपड चाललेली आहे, त्यासाठी त्याला संपूर्ण मोकळा वेळ दिला पाहिजे. या शाळेत जर तो गुंतून पडला तर तो पुढे जास्त करू शकणार नाही. आणि त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं आणि सांगितलं की हे मला मोरेबाई त्या मोरेबाईच म्हणायचे ते लग्नानंतर आहे की काहीतरी माणसं हे वेगळे, त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे, ते काहीतरी छान करून दाखवतील. तुझ्या तू पण सर्व्हिस करते, तुझ्या एक टीच्या पगारावर घर चालेल, त्यांना सर्व्हिस सोडायला आणि पूर्ण वेळ फुल स्ट्रेंथ त्यांना झोकून द्यायला वेळ. सरांचं म्हणणं मला पटलं आणि मी पण तयार झालो आणि मग त्यांनी ऑफिसमध्ये त्यांना बोलवलं आणि राजीनामा देऊन घेतला आणि एका झटक्यात त्यांनी नोकरी सोडली. सर्वांना खूप मूर्खपणाचं वाटलं.

0: शाळेत लोकांना एवढी चालती बोलती लोकांना नोकरी मिळत नाही. या बाईंनी पण संमती दिली आणि या माणसाने नोकरी सोडली. परंतु नोकरी सोडल्यानंतर पण पूर्ण वेळ त्यांच्या आंबीच्या कामाला मिळाल्यामुळे खूप फास्ट म्हणजे
1: आंतरराष्ट्रीय योग दिवस काल सर्वत्र साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात झालेल्या योगाभ्यास कार्यक्रमात राज्याचे ओबीसी आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
2: माझ्या बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मला आठवते 2014 मध्ये माननीय मोदीजींनी त्यावेळेस जाहीर केलं की 21 जून हा जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. कालवणसर असतील, भाऊ सुरडकर असतील, ज्योतीनगरमध्ये पहिलं सेंटर हे माझ्याच हस्ते त्यावेळेस उद्घाटन झालं होतं आणि तिथपासून आपण सुरुवात केली. आज शहरामध्ये जवळजवळ 150-200 सेंटर सगळीकडे झालेले आणि प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळेजण. आणि जसंच आता डॉक्टर कराड साहेबांनी सांगितलं की योगा हे जरी आज जागतिक लेवलवर होत असलं तरी ह्याची परंपरा जी आहे ती भारतातून सुरू झालेली आहे. पूर्वी आपल्याकडचे ऋषी मुनी हे सगळे योगाच्या माध्यमातून ध्यान करून सगळ्या म्हणजे काही गोष्टी ज्या पाहिजे त्या प्राप्त करायचे आणि योगाच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आणि तीच आज भारत त्यामध्ये अतिशय ही संस्कृती आपली असल्यामुळे आणि सगळीकडे आता जागतिक लेवलवर 21 जूनला सगळ्या साजरा करतो. आज आपणही छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी मला सारखे फोन येत आहेत, इकडे या इकडे या. मी डॉक्टर साहेबांना म्हटलं आपण इकडून तिकडे जाऊ भेट सगळीकडे. आणि नक्कीच मला खात्री आहे की आपण सर्वजण या मला काही वर्षापूर्वी इकडे मागणी झाली होती या शेडची, तर हे शेड पण आपण त्यावेळेस आणि माझ्या बहिणींसाठी पलीकडच्या साईडचे शेड ऑलरेडी त्याचे 40 लाख रुपये मंजूर आहेत पण महापालिकेची एनओसी मिळण्यास थोडीशी अडचण येते. आपल्याला एखाद्या वेळेस ती जागा शिफ्ट करावं लागेल कारण की तिकडे ऑलरेडी ते महिलांचं शौचालय कुठे लपशात महिलांचं हे आहे ना, तर ती जागा जर आपण परवानगी दिली माझ्या भगिनीने तर आपण ते दुसरीकडे त्याचे 40 लाख रुपये असेच ठेवलेले तर आपण काही दुसरीकडे ते वापरले नाहीत, ते तिकडेच वापरू. आणि त्या माध्यमातून जसं इकडे हे शेड बनवलंय मला माहिती आहे पावसाळ्यात आणि त्यावेळेस गवतावर करता येत नाही त्याच्यामुळे या शेडमध्ये आपण करता येतो ही जागा कमी आहे. पण नक्कीच आपण जर ती जागेचा बदल अप्रूव्ह केला तर ती ताबडतोब करण्यात येईल. मी थोडस दानगे साहेबांना विनंती करेन की जरा त्याच्यात लक्ष घातलं सगळ्या नगरसेवकांनी जर त्या जागेचं अप्रूव्हल मिळालं आपण ताबडतोब ते कारण की आपल्याला या पुढच्या मार्च

0: ते पैसे खर्च करावे लागतील, नाहीतर ते आपण एक्सटेन्शन करून घेतलेले आहेत. पण नक्कीच योगाला प्राधान्य देण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. पुन्हा एकदा मी जास्त वेळ घेत नाही, त्या जागतिक योगा दिनाच्या आणि माननीय मोदीजींनी आणि माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये योगाचं महत्व सगळीकडे समजून दिलेलं आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
1: ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.

श्रोते हो, आत्ताच आपण ध्वनी चित्र हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरही 11 वाजता आमच्या केंद्राचं बातमीपत्र प्रसारित होईल. ठीक, 11 वाजता.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत 17 पैकी 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे उरलेल्या 11 जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी औरंगाबाद जालना विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट 455 मतांसह विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. नांदेड विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर विजयी झाले. राजूरकर यांना 451 मतांपैकी 339 मतं मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना 84 मतं तर अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांना 5 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत 23 मतं बाद झाली आहेत. उस्मानाबाद लातूर बीड विधान परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बसवराज पाटील 721 मतांनी विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे महेश देशमुख यांना 124 मतं मिळाली तर 14 मतपत्रिका कोऱ्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी हिंगोली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सईद खान हे 83 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ विवेक नावंदर यांना 159 मतं मिळाली. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम 593 मतांसह विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली. सोलापूर इथून भाजपचे राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना 118 मतं मिळाली तर 13 मतं अवैध ठरली. नागपूर इथून भारतीय जनता पक्षाचे डॉ राजीव पोद्दार विजयी झाले आहेत. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचा 302 मतांसह विजय झाला तर काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मतं मिळाली. अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे 390 मतांसह विजयी झाले तर काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांना एकही मत मिळालं नाही. वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना 31 मतं मिळाली. जळगाव इथं भाजपचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह विजयी झाले. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे यांचा पराभव केला. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा पहिल्या फेरीतच 357 मतं मिळवत विजय झाला. एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा 248 मते मिळवत मतदारसंघात बहुमत असूनही पराभव झाला. गोकुळ गीते यांनी प्रचारातून माघार घेतल्याचं जाहीर केलं होतं, मात्र मतपत्रिकेवर त्यांचं नाम कायम होतं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय स्तरावरील PhD अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणाऱ्या UGC नेट परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था NTA तर्फे संगणक आधारित चाचणी पद्धतीनं घेतली जाईल. ही परीक्षा 30 जूनपर्यंत चालणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 14 जुलैपासून सुरू होणाऱ्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्या

सह विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांचं पुनरागमन झालं आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 14 जुलै, दुसरा 16 जुलै आणि अंतिम सामना 19 जुलै रोजी खेळला जाणार आहे. बीड जिल्हा शासकीय रुग्णालय इथं काल ज्येष्ठ नागरिक मदत कक्षाचं उद्घाटन झालं. याप्रसंगी जिल्हा सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, जिल्हा प्राधिकरण सचिव वाहब सय्यद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या FIH हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल अंतिम सामन्यात भारतीय संघानं

0: पराभव केला. भारतानं दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 5 चेंडू शिल्लक असताना 4 गडी गमावून 161 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या मरिझान कॅपने 81 धावांची नाबाद शानदार खेळी केली आणि तिला सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता सकाळचे 11:05 झाली आहेत. माहिती आणि निवेदनासह मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल यामध्ये मी धम्मपाल जाधव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोतेहो, आपण आज आठवण काढत आहोत द ग्रेट अमरीश पुरी यांची. आज त्यांचा जन्मदिन. श्रोतेहो, खरं तर वेगवेगळे डायलॉग देऊन आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी 300 चित्रपटांमध्ये काम करत रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलं. अमरीश पुरी हे नाव म्हटलं की मोगॅम्बो खुश हुआ, डॉंग कभी रॉंग नाही हो सकता, म्हणजे त्यांचे अनेक डायलॉग आजही आपल्याला जसेच्या तसे आठवतात. त्याचं कारण आहे त्यांनी तेवढा कसदार अभिनय केला आणि रसिकांपर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोचण्याचं काम केलं. तर श्रोतेहो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोते ऐकणार आहोत अमरीश पुरी यांच्यावर चित्रित झालेली गाणी. श्रोतेहो, खरं तर त्यांच्या आवाजाच्या आपण त्यांच्या आवाजाचे सगळेजण फॅन असतोच. त्यांनी कधी पडद्यावर भीती निर्माण केली तर कधी आपण पाहिलं कडक बापाची भूमिका साकारली. श्रोतेहो, तर कधीकधी ज्यांच्या डोळ्यांच्या करड्या रंगाने आणि आवाजाच्या जादूने भारतीय सिनेमावर राज्य करत करत एक वेगळी भूमिका आणखी वेगळ्या पद्धतीनं कशी करता येईल याकडे त्यांनी नेहमीच लक्ष दिले. सुरुवातीला ऐकूयात परदेस या चित्रपटातलं एक गीत जे त्यांच्यावर चित्रित झालेलं आहे.

मोगे आंबो खुशवा असं म्हणणारे अमरीश पुरी आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी परदेस या चित्रपटातलं हे गाणं अगदी विरुद्ध वाटायला लागतं ना. पण श्रोते हो, आपण त्यांच्याकडं विलन म्हणून नाही तर कलाकार म्हणून त्यांचा प्रवास जो आहे तो देखील पाहणार आहोत. खरं तर प्रेम करणाऱ्या गाण्यांचा प्रवास पाहणार आहोत. आणि काय आहे ना श्रोते हो, की त्यांनी वेगवेगळ्या ज्या भूमिका वटवल्या, म्हणजे अमरीश पुरी म्हटलं की अगदी भडक कपडे घालून विलनची ॲक्टिंग करणारे, मोठमोठ्या अंगठ्या घालणारे, त्यांचा एक संवाद म्हणजे मला खूप आठवतो आणि तो एका चित्रपटामध्ये की हम मुजरिम नाही सौदागर है. खरंच मी तर म्हणेन ते अभिनयाचे सौदागर होते. आणि त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करत असताना त्यांचा उत्साह, म्हणजे बघा त्यांचा उत्साह एखाद्या गाण्यामध्ये त्यांच्या ते जर असतील तर त्यांचं अवतीभवती असणं हे देखील त्या गाण्याला महत्त्व प्राप्त करून द्यायचं, चित्रीकरणाला महत्त्व प्राप्त करून द्यायचं. आणि कधीकधी तर स्वतः अगदी डान्स करत नृत्य करत त्या गाण्याचा आनंद स्वतः ते घेत असत. असत बादल या चित्रपटातले हे गीत ऐकूयात.

श्रोते हो, काय एनर्जी आहे ना. म्हणजे अमरीश पुरी यांनी या गाण्यामध्ये स्वतः सुखविंदर सिंग यांनी हे जे गाणं गायलं आहे त्यावरती लिपसिंग करणार, आणि म्हणजे तो डान्स, ती एनर्जी, तो अभिनय, वा क्या बात आहे ना. म्हणजेच श्रोते हो, हे बादल चित्रपटातलं गीत होतं समीरांचं. अनु मलिक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलेलं होतं आणि स्वर अर्थातच जसपिंदर नरुला, अनुराधा पौडवाल आणि अमरीश पुरी यांना स्वर जो दिला होता यामध्ये तो सुखविंदर सिंग यांनी. श्रोते हो, म्हणजे एकीकडे विलनची भूमिका साकारत साकारत अमरीश पुरी यांनी काही चित्रपटांमध्ये इतक्या चांगल्या भूमिका साकार केल्या आहेत ना. म्हणजे मला तर DDLJ म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट मुद्दामून आठवतो या ठिकाणी. म्हणजे कठोर बापाची भूमिका करत करत समोर जा सिमरनच्या जिले आपली जिंदगी, हे असं म्हणणारे अमरीश पुरी आपण पाहिलेत. ऐकूयात याच चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं सुरुवातीचं, म्हणजे जेव्हा आपण म्हणजे लहानपणी असं म्हणायचो की चित्रपट सुरू होत आहे, चित्रपट सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यावर जे चित्रित गाणं झालेलं होतं ते ऐकूयात. पमेला चोप्रा आणि मनप्रीत कौर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, जतीन ललित यांच्या संगीत रचनेतील.

श्रोते हो, अगदीच बागों में झुलोकवे मौसम वापस आए रे। श्रोते हो, या चित्रपटातलं म्हणजे या हा जो चित्रपट आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, आणि आणखी एक चित्रपट म्हणजे आपण यापूर्वी जे गाणं ऐकलं होतं ते परदेश या चित्रपटातलं, आणि या गाण्या याच्यामध्ये थोडंसं साम्य कसं आहे बघा, की अमरीश पुरी परदेशामध्येच असतात आणि परदेश या चित्रपटामध्ये त्यांची इच्छा असते की त्यांच्या मुलाचं लग्न हे भारतीय मुलीसोबत व्हावं। आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामध्ये शाहरुख खानची लव्ह स्टोरी तर आहेच आहे, काजलची लव्ह स्टोरी तर आहेच आहे, पण या चित्रपटामध्ये म्हणजे जे कथानक आहे ते असं सांगतं की मुलीचं लग्न हे भारतामध्ये व्हावं। म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी थोड्याफार फरकानं सारख्याच वाटायला लागतात, पण अमिताभ यांचा जो माफ करा अमरीश पुरी यांची जी काही यांचा जो काही अभिनय आहे तो अतिशय दर्जेदार। श्रोते हो, त्यांच्याबद्दल अनेक किस्से सांगितले जातात, त्यातीलच एक असं आहे की त्यांच्या पत्नीनं ओव्हरटाईम करून त्यांना अभिनयामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केलं होतं। म्हणजे सुरुवातीला त्यांची जी नोकरी होती ती विम्याची नोकरी, साऊथ इंडियन प्रेसमध्ये त्यांनी तिथं नोकरी पत्करली आणि त्या तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला। एक दिवस ते असंच आपल्या म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी गेले आणि तिथे मुलाखतीसाठी गेल्याच्यानंतर तिथे त्यांना नाकारण्यात आलं, तुझा चेहरा म्हणजे तुमचा चेहरा जो आहे तो हिरोचा नाही आहे, तो विलनसारखा चेहरा आहे असं म्हणून त्यांना नाकारण्यात आलं। त्यानंतर तब्बल वयाच्या 40व्या वर्षापर्यंत म्हणजे 1971 पहिला चित्रपट मिळेपर्यंत त्यांचा मोठा संघर्ष सुरू होता। या संघर्षाच्या काळात त्यांच्या पत्नी उर्मिला यांनी कुटुंबाचा आर्थिक भार उचलत त्यांना त्यांनी ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करत घरखर्च चालवला। आणि त्यानंतर मला आनंद होतो आहे सांगायला की बघा ना, त्यांचं काम जेव्हा होतं तेव्हा जेव्हा त्यांना यश मिळालं, अमरीश पुरी यांना यश मिळालं, तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं। ते वाक्य आजही मला वाटतं की आज सगळ्यांनी ते कोरून ठेवलं तर हरकत नाही। ते म्हणाले होते की माझ्या पत्नीचा जो संघर्ष आहे ना तो खूप मोठा आहे आणि म्हणूनच मी पडद्यावर हिरो बनू शकलो नाही, पण माझ्या घराची खरी हिरो माझी पत्नी उर्मिला आहे असं ते नेहमी म्हणत असत।

श्रोते हो, हस्तखेळतं वातावरण निर्माण करणारं हे गीत मला तर वाटतं की तुम्ही हे व्हिडिओ स्वरूपात नक्कीच पाहायला हवं, कारण दिल परदेसी हो गया या चित्रपटामध्ये अमरीश पुरींनी खूप चांगल्या पद्धतीने या गाण्यात ॲक्टिंग केलेली आहे आणि या गाण्याला आवाज होता सुदेश भोसले आणि प्रिया भट्टाचार्य यांचा. सावन कुमार यांचं हे गीत आणि उषा खन्ना यांचं संगीत या गीताला होतं. श्रोते हो, आज आपण अमरीश पुरी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची आठवण काढत आहोत आणि विशेष म्हणजे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी मुद्दामून आपण या ठिकाणी ऐकत आहोत. तर श्रोते हो, एक गाणं असं आहे ज्यामध्ये स्वतः त्यांनी म्हणजे ते गीत गाण्याचं गायलेलं आहे. तर हे गीत ऐकण्याच्या पूर्वी एक किस्सा मला सांगणं महत्त्वाचं वाटतं. श्रोते हो, काय आहे ना की हॉलिवूडचा एक रंजक प्रवास आहे इंडियाना जोन्स जे आपण ऐकत आलेलो आहोत त्याचा. तर श्रोते हो, काय झालं होतं की म्हणजे जेव्हा हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या संघानं जेव्हा अमरीश पुरी यांना इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम म्हणजे 1984 या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी जेव्हा बोलावलं तेव्हा अमरीश पुरी यांना स्पष्टपणे नकार दिला. त्यांना नकार दिल्याच्या नंतर ते म्हणाले की मी माझे ऑडिशन देणार नाही, जर स्पिलबर्ग यांना माझं काम पाहायचं असेल तर त्यांनी माझ्या चित्रपटाच्या सेटवर येऊन मला काम करताना पाहावं आणि मला निवडावं. आश्चर्य म्हणजे स्पिलबर्ग यांच्या प्रतिनिधींनी भारतात येऊन त्यांना सेटवर पाहिलं आणि लगेचच मुख्य विलन म्हणजे तो चित्रपट जो होता त्यामध्ये मोलाराम या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. आणि खरं पाहिलं तर जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक स्पिलबर्ग यांचे आवडते विलन म्हणून अमरीश पुरी होते. अमरीश पुरी यांच्या अभिनयानं स्पिलबर्ग इतके प्रभावित झाले होते की त्यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे बोलून दिलं की अमरीश पुरी हे माझे सर्वात आवडते विलन आहेत, जगाने आजवर पाहिलेला आणि यापुढे पाहू शकणारा हा सर्वोत्कृष्ट खलनायक आहे. श्रोते हो, हा खलनायक जरी असला तर प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मात्र ते हिरोच होते.

तर श्रोते हो, हे गीत होतं आजच्या अर्जुन या चित्रपटातलं. अलका याज्ञिक आणि अमरीश पुरी यांच्या स्वरातलं हे गीत होतं अंजान्यांचं, आणि संगीत दिलं होतं बप्पी लहेर यांनी. तर श्रोते हो, काही बिहाइंड द सीन्स म्हणजे मी अमरीश पुरी यांच्याबद्दल काही माहिती मिळवत होतो, त्यावेळेस बिहाइंड द सीन्स एक मला माहिती मिळाली आणि ती मला इथं तुमच्यासोबत शेअर करणं महत्त्वाचं वाटतं. तर श्रोते हो, काय ना की 1987ला मिस्टर इंडिया हा चित्रपट आला आणि अमरीश पुरी या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हते अशी मला माहिती मिळाली. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मिस्टर इंडिया चित्रपटातील मोग्यांबू या ऐतिहासिक भूमिकेसाठी सुरुवातीला अनुपम खेर यांची निवड करण्यात आली होती आणि चित्रपटाचं बरंचसं शूटिंग पूर्ण झालं होतं. परंतु दिग्दर्शक शेखर कपूर आणि लेखक जावेद अख्तर यांना वाटलं की या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांच्याशिवाय दुसरा पर्याय होऊ शकत नाही आणि त्यानंतर अमरीश पुरी यांना चित्रपटात घेण्यात आलं. बरं, आता या लुक आणि डिझाईनबद्दल थोडंसं. त्याचाही किस्सा आहे की मोगॅम्बोचा तो लष्करी धाटणीचा जो पोशाख आणि विगचा लुक होता ना, तो स्वतः एका टेलरसोबत बसून अमरीश पुरी यांनी स्वतः लुक तयार केला होता. निर्माते बोनी कपूर यांनी त्या टेलरला ठरलेल्या शुल्कापेक्षा दुप्पट पैसे दिले, हा देखील एक किस्सा आहे. श्रोते हो, आणखी एक गंमत किंवा आणखी एक बिहाइंड द सीन असा आहे की 15 दिवस सूर्यप्रकाश पाहिला नव्हता असं सांगितलं जातं अमरीश पुरी यांनी. मोगॅम्बोचा तो डेन गुहा जो आहे जी तयार करण्यात आली होती ती आर के स्टुडिओमध्ये भव्य सेटवर उभारण्यात आली होती आणि अमरीश पुरी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात असं लिहून ठेवलं की मोगॅम्बोच्या सीनच्या शूटिंग दरम्यान त्यांनी सलग 15 ते 20 दिवस सूर्यप्रकाश पाहिला नव्हता, कारण ते संपूर्ण वेळ त्या बंद स्टुडिओच्या गुहेत मोगॅम्बोच्या भूमिकेमध्ये कायम असायचे. तर श्रोते हो, मोगॅम्बो खुश हुआ हा डायलॉग आपण नेहमी ऐकत असतोच, तर आज ऐकत आहोत अमरीश पुरी यांच्यावर चित्रित झालेली त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांची गाणी.

श्रोते हो अमित कुमार, सपना मुखर्जी, मोहम्मद अजीज आणि उदित नारायण तसंच सहकाऱ्यांच्या स्वरातला आनंद बक्षी यांचं हे गीत, बिजू शहा यांचं संगीत, चित्रपट विश्वात्मा। श्रोते हो, अमरीश पुरी यांचा एक चित्रपटातला डायलॉग आहे, तो फार मला आवडतो, मुद्दा म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। तो डायलॉग असा की पलक झपकते ही किस्मत बदल जाती है, पलक झपकते ही बाजी बिगड़ जाती है, पलक झपकते ही प्रलय आ जाती है, पलक झपकते ही आदमी सो जाता है और सोना मौत के बराबर होता है। म्हणजे विनाकारण सोना, म्हणजे विनाकारण झोपणं हे देखील आपल्या आयुष्यासाठी घातक असतं, असा संदेश त्यांनी या डायलॉगमधून दिलेलाच आहे। तर श्रोते हो, अमरीश पुरी यांच्याबद्दल बोलण्यासारखे अनेक किस्से आहेत। अमरीश पुरी हे स्वतः 4-4, 5-5 तास स्वतःच्या आवाजासाठी रियाज करत असत। एवढंच नाही तर अनेक सीन आहेत, म्हणजे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे असेल, कोयला असेल, असे अनेक चित्रपट आहेत। काही काही तर सहजपणे ते सीन करत असत आणि प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी कायम त्या सीनमधून जादू निर्माण केलेली आहे, असा हा हर हुन्नरी कलावंत आपल्यामध्ये होऊन गेला आहे। तर आता ऐकूयात कोयला या चित्रपटातलं गीत आपल्या आवडीचं।

होश न खोद कहीं जोश में देखने वाला श्रोते हो जोश मध्ये आपण अनेक चित्रपट अमरीश पुरींचे पाहिलेले आहेत आणि आजही त्यांचे डायलॉग त्यांचा अभिनय जशास तसा लक्षात आहे। तर श्रोते हो काय ना, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अमरीश पुरी यांच्यावर चित्रित झालेलं गाणं स्वतः त्या गाण्यामध्ये त्यांनी एखाद्या ठिकाणी बसून जरी असतील, एखाद्या म्हणजे स्तब्ध बसून जरी असतील, तरी देखील त्यांच्या उपस्थितीनं त्या गाण्याला महत्त्व प्राप्त व्हायचं। मग असे अनेक गाणे आहेत, त्यातलं आपण कोयला म्हणजे कर्णअर्जुन या चित्रपटातलं गाणं आहे, असे अनेक गीतं आहेत जे त्यांच्या उपस्थितीतच खूप हटके व्हायचे। असाच आपले हरहुन्नरी कलाकार अमरीश पुरी यांचा आज जन्मदिन आणि आपण त्यांना गातार हे मेरा दिल या कार्यक्रमातून आठवण काढली, त्यांची त्यांना मानाचा मुजरा। आणि श्रोते हो तसंच आज एल व्ही प्रसाद यांची देखील आपण आठवण काढत आहोत, त्यांचा स्मृतिदिन आहे। दिग्दर्शक निर्माता म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक उत्कृष्ट चित्रपट देणारे एल व्ही प्रसाद, म्हणजे तेलुगू तमिळ भाषांमध्ये त्यांनी प्रामुख्यानं काम जरी केलेलं असलं तरी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्यांचा दबदबा होता। मग आपण पाहिलेलं आहे की एक दुजे के लिए, खिलोना, मिलन, ससुराल, छोटी बहीण, स्वाती या चित्रपटांना त्यांनी निर्मिती केली आहे या चित्रपटांची, आणि त्यांनी दिग्दर्शन केलेले काही चित्रपट आहेत की जसं की मिस मेरी, जिने की राह, बिदाई, शारदा, दादीमा, पलनाटी युद्ध, असे अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत आणि आलमारा यामध्ये छोटी भूमिका देखील केलेली आहे। आपण त्यांची आठवण काढत आहोत आणि त्यांनी जे एक निर्मिती केलेले चित्रपट आहे त्यातील एक गीत आपण ऐकूयात।

श्रोते हो एल व्ही प्रसाद यांनी एक दुजे के लिए हा चित्रपट निर्मिती केला. त्यातील हे गीत आत्ता आपण ऐकलं आणि स्वर होता लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो एल व्ही प्रसाद यांनी अनेक चित्रपट निर्मिती केली, दिग्दर्शन केलं. त्यापैकी एक संजीव कुमार आणि मुमताज अभिनीत यशस्वी चित्रपट जो आहे तो खिलोना म्हणून चित्रपट आहे. आणि श्रोते हो खिलोना या चित्रपटातलं गीत आहे मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं, आनंद बक्षी यांचं, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

तर श्रोते हो, खूप गाणी आहेत आपल्याला ऐकायची असतात आणि त्यातून आपल्याला अगदी वेगळा संदेश देखील मिळतो आणि वेगवेगळे कलाकार आहेत त्यांच्याबद्दल आपण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात माहिती देखील देत असतो. पण आपल्याकडं थोडासा वेळ कमी असतो आणि आत्ता आपण पाठीमागच्या एक तासापासून गाणी ऐकत आहोत गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात. मला देखील वाटतं इथं थांबावं, आपल्यासोबत गप्पा माराव्यात, परंतु वेळ संपत आलेली असल्यामुळं आजचा गाता

मेरा दिल हा कार्यक्रम आपण इथेच संपूयात. मी धम्मपाल जाधव या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहे. नमस्कार. श्रोते हो, एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मंडळींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, श्रोतेहो, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेव नमस्कार. गुणसागर गंभीर सुरताल लयतान गानके किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सुरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं आहे.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय, बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षातही सातत्याने करतायत. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचं जन्म

0: शताब्दी वर्ष हे आता समाप्त होते, यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू, जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घकाळ लाभला नाही का?
1: हो, खूपच दीर्घकाळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला, आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला, मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं. आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं, ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते, म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे.

0: तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं. ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली होती.
1: अरे वा, बर.
0: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
1: अच्छा.
0: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीसं काही कळत होतं किंवा माझा त्याबाबतीत काही विचार होता का, ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
1: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
0: होय,
1: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत असाल.
0: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
1: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली.
0: ते दोघं घनिष्ठ मित्र होते.
1: हा,
0: अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू, अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं, म्हणजे साधारण 12वीपासनं मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले. त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचं ना एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता. आणि प्रचंड आवड, किल्ली दिली की गायला सुरुवात असा असं.

0: वर्षा, ते सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर, म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर, एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया, म्हणजे वेगळे पण असं म्हणायला पाहिजे,
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात होत असते.
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती, म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरो, नंतर शेती भाती, आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं, जेवायला खायला घालायचं, अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकार
0: शिस्तप्रिय,
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा, म्हणजे काणेबुवांची ही शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा, म्हणजे
0: दरारा असायचा,
1: दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं, म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते, आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत.
0: बर,
1: म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार.
0: अच्छा, म्हणजे त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
1: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत, ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे, आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
0: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले की न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत,
1: अगदी,
0: आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत
1: असत.
0: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात?
1: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी एम ए करत होते,
0: हा,
1: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे एम ए वगैरे हे काय बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एम ए पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खरं तर ते भेटायचे नाहीत, कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग्ज असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत, त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
0: अच्छा.
1: हां, ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती, त्यामुळे ते घरी आले. मी अर्थात पत्ताही लिहित असे,
0: पण हाही मोठे पण
1: खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे

0: त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ते चिठ्ठ्या ठेवायचे ना, त्या सगळ्या घेऊन आले होते.
1: बर.
0: आणि मला म्हणाले की मी आत्ता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बर.
0: म्हटलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहीत होतं आलेले बुवा?
0: नाही, मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे. आणि ह्या फार चांगली गोष्ट म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 येईन.
1: बर. अच्छा.
0: घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही, ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचे आहेत. हां, त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: आणि असतं ना म्हणजे तुम्ही आधी गाणं शिकलेल्या पदवी सुद्धा घेतलेली होती.
0: पदवी सुद्धा घेतलेली होती तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
1: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जातं. हा
0: खरंच असं आता म्हणजे खरंच बदललंय, बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आत्ता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा.
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअरनेस जागरूकता मला अजिबात नव्हती. म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपटसृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधरांच्यामुळे पण की आवाज साधना म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही आपली कल्पना. तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बरं.
0: हे त्यांनी मला पहिले.
1: केवढा विचार आहे हा.
0: खूपच मोठा विचार आहे आणि हा म्हणजे अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते. ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचंय पुढे, हे सगळंच
1: टेक्निक त्याच्यातली तंत्र,
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं. आणि ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं, स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात?
0: हा, आता

0: म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येत कसा नाही आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे,
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
1: ही खरी आवाज साधना जी म्हणतात ती
0: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीता गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा एचा ई ऐकू येतो, तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवनीत चोरा, या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेळी, तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे, तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे, तर ते म्हणे असं कसं, तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा, असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं, तर म्हणले गाण्याचा भाव काय आहे, असेल राधा गवळणवेळी, असेल राधा गवळणवेळी, मग ते तसं नको का, असेल राधा गवळणवेळी, तो असेल हा शब्द. किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्यायोगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक, म्हणजे क्लासिकलमध्ये, लाईटमध्ये, भक्तिगीत, भावगीत, गझल, नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत. आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकवत होता त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो हो,
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायची
0: सगळी भावसंगीताची.
1: हो हो, ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती

0: सर्व प्रकारच्या गायनाची त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर. ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
1: की त्या 2-3 तास
0: हा हा सहजच अगदी 5-5:30 ला ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 5:45 ला जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचे. क्लासिकल संपायला
1: तासाभराचा क्लास
0: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो किंवा हे एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्डमध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळभर थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
1: अच्छा.
0: हा असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं.
1: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव,
0: हो,
1: अर्थ, आशय हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला.
0: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची, नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात, ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो. कारण एक काय असतं माहितीये का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहे. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आय ई चा, ह्रस्व दीर्घाचा, लघुगुरूचा विचार करायचा आहे. क्लासिकल गाताना सुद्धा ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने, म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचे आहेत आणि शब्द तोडायचे नाहीयेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते अवघडही अतिशय होतो, परंतु तो एक संस्कार झाला. शब्द न तोडणं

0: गुणसागर गंभीर पंडित निळकंठभाऊ अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षा, ते बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो, सांगते ना. यमनमधली एक बंदिश आहे.

0: कैसे कैसे
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर, अतिशय. मी त्याच्यात तो आर्जव हे सगळं त्या समजावण्यातलं हे तुमच्या गाण्यातनं अगदी

0: थोडकी ही झलक ऐकली पण त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होतं असावं नाही का? तुम्हाला गुरूंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
1: नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे. ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
0: अच्छा.
1: त्यामुळे मी फारसं कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही.
0: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं.
1: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती. कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा, त्यात आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या मी तानपुऱ्याच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी
0: करायचे.
1: पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथबुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथबुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे, क्लासिकल गात असताना सुद्धा, की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून, आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे, म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे. तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला, आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं निश्चितच.

0: ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर नीळकंठबुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हां, ॲक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित

0: विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
1: अच्छा.
0: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधण्याचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केलाय, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर, सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्यावर चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हटले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, करत राहायचं, या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधी मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे हे हे हे कळलं पाहिजे. आणि मग त्या मला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संस्था मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
1: अच्छा.
0: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता, तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
1: बंदिशी
0: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
1: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना श्रवण.
0: खूपच खूपच श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो,
1: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे
0: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते, मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही, पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते, त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
1: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको. तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
0: बरोबर
1: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
0: एकतर कीर्तिताई शिकतच होती मी शिकत असताना.
1: कीर्तिशिलेदार.
0: हो, कीर्तिशिलेदार फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती, ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
1: अच्छा.
0: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं. वा.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद शिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणाऱ्या आपण या पावसाच्या हजेरीने सुखावलो. अशाच छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 4th minute तर सुलिता टेप्पोने 15th minute गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1469 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण वय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

बटणीनो श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, या प्रसारण सभेत मी सुप्रिया देशपांडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. यानंतर ठीक 1 वाजता ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आणि त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राच्या प्रसारणात गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1 वाजता ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाला वंदे मातरम

राज्यगीतानं सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अधिवेशन काळात विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यासाठी यंदा लागू केलेल्या फेस रिकग्निशन यंत्रणेत अनेकांचे चेहरे ओळखण्यात अडचणी आल्या. त्यामुळे आजचा एक दिवस ओळखपत्राच्या आधारे पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. याबाबत ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी आज फेस रिकग्निशनची प्रक्रिया पूर्ण करावी. उद्यापासून याद्वारेच प्रवेश दिला जाईल असं नार्वेकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. एल निनोच्या प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्याने राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री आणि विधानसभेचे आमदार अनंतराव धोपटे, सभागृहाचे माजी सदस्य विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर सदस्यांनी 2 मिनिटं मौन पाळून तो मंजूर केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम आणि राज्यगीतानं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. 2026-27 या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, विधान परिषदेचे माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सभापतींनी मांडला आणि सदस्यांनी 2 मिनिटं मौन पाळून तो मंजूर केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत 17 पैकी 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे उरलेल्या 11 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात औरंगाबाद जालना विधान परिषद निवडणुकीत सुहास शिरसाट, नांदेड इथं अमरनाथ राजूरकर, उस्मानाबाद लातूर बीड विधान परिषदेत बसवराज पाटील, परभणी हिंगोली मतदारसंघात सईद खान, सांगली सातारा इथून धैर्यशील कदम, सोलापूर इथून राजेंद्र राऊत, जळगाव इथं नंदकिशोर महाजन, नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीत डॉ राजीव पोतदार, भंडारा गोंदिया इथं अविनाश ब्राह्मणकर आणि अमरावतीत प्रवीण पोटे या महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर नाशिक इथं अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल झालेल्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. काल घेण्यात आलेली परीक्षा कडक सुरक्षा व्यवस्थेत यशस्वीरित्या पार पडली असल्याचं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर संस्थांच्या सहकार्यानं दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जात असून केवळ अधिकृत स्रोतांना करूनच माहिती मिळवावी असं आवाहन एनटीएनं विद्यार्थी आणि पालकांना केलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज मंगोलिया आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. यावेळी ते मंगोलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ते दक्षिण कोरिया इथं परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्याशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान डॉ जयशंकर दक्षिण कोरियातील जेजू इथं होणाऱ्या जेजू शांतता आणि समृद्धी मंच या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापासून राज्यातल्या काही भागात सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. आज सकाळी मुंबईतील काही भागात जोरदार पाऊस झाला तर ठाणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली. येत्या 24 तासात राज्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:32 आणि 32 सेकंद झाली आहेत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: गीतबहार कार्यक्रमात यानंतर कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुड

कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

संसार या चित्रपटातलं गीत ऐकूया सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात. शांता शेळके यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातला आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. आजच्या कार्यक्रमात थोरली जाऊ, कैवारी, मुंबईचा जावई संसार आणि आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातली काही गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे

दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील. राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. तसंच दहशतवादविरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे. तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीविधी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास

इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रति बॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्रमंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्यशंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्यशंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगलमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्यशंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तुरुत दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा PLA संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त NTA फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक रिंगणात भाजपचे नितीन भुतडा

0: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग आणि काँग्रेसचे फारुख सय्यद यांचं अपक्ष नामांकन होतं, मात्र या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली आहे. सध्या वस्तूंच्या MRP व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक MRP विरुद्ध आंदोलन सुरू आहे. यवतमाळमध्ये महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात 15 पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता वीज मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना केली. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा समारोप विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्रानं करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आदी उपस्थित होते. यवतमाळच्या पुसद इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आज पर्यावरण संतुलन बिघडत आहे त्यावर जनजागृती करण्यासाठी सायकल आणि ई बाईकच्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. गीताई केंद्र ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत ही प्रभात फेरी निघाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विविध पर्यावरणावर आधारित सरकारी योजना आणि जलसंवर्धन उपायांची माहिती दिली. कृषी तज्ञ दीपक आसेगावकर आणि सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. बाभुळगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि साठवणुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन संयुक्त धडक कारवाई करत तांबा या गावी जाऊन साठवून ठेवलेली 100 ते 150 ब्रास रेती जप्त केली. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीनं रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या. आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर आणि अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रात्यक्षिक आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारकं, पुतळे तसंच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खतं मारणाऱ्या टोळीचा कृषी आणि पोलीस विभागानं पर्दाफाश केला आहे. MIDC परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला. जवळपास 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजित किंमत 24 लाख रुपये आहे. हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ इथं 15 जून रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4.5 कोटी रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मारेगाव इथं संपन्न झालं. मौजा टाकरखेडा इथल्या शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात आताच आपण यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz. दुपारचं 1:45 आणि 31 सेकंद झाली आहेत. ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात यशवंत देव यांची गीतरचना, संगीतकार अनिल अरुण.

अनुराधा पौडवाले यांच्या स्वरात यशवंत देव यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार अनिल अरुण. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर. यानंतर ठीक 1:50 उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 3549 85.
0: 9637 354 985.
2: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आपकी कसम या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं लता मंगेशकर यांचं गीत. सॉरी, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देवबर्मन.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत.
3: कुछ तुम कहो, कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।

کہ ہم بے قدر بے وفا ہی سہی، بڑے شوق سے جائیے چھوڑ کر مگر سہنے گلشن

प्रेम कहानी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात. मेहबूब की मेहंदी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचंच गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: मेहबूब की मेहंदी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलेत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. श्रोतो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर ठीक 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. स्वागत है आप सभी का कार्यक्रम सदाबहार नगमे में.

श्रोते, विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. याच कार्यक्रमाचा आस्वाद आपण पुन्हा घ्याल 3:10 FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, यानंतर ठीक 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत

0: महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत सहा उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होतं, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जिथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी राम जी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
2: लोकसभेमध्ये या 6 च्या 6 खासदारांनी

0: ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळची शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेब साहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही सहा जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
1: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाही आहेत.
1: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस

0: ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत, आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
1: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असा आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: असामियों ने लगान न दिया, शीतला ने महाजन से रुपए उधार लेकर काम चलाया. दूसरे वर्ष भी यही कैफियत रही. अब की महाजन ने रुपए नहीं दिए. शीतला के गहनों के सिर गई. दूसरा साल समाप्त होते होते घर की सब लेई पूंजी निकल गई. फाके होने लगे. 4 प्राणियों का खर्च था. उस पर ये और मुसीबत हुई. मायके में एक फौजदारी हो गई. 2 छोटे भाई, 1 बहन और माता, 4 प्राणी और सर पर आ डटे. गाड़ी पहले ही मुश्किल से चलती थी, अब जमीन में धस गई. सारी अमंगल शंकाएं इस विरोधाग्नि में शांत हो गईं. बस अब यही चिंता थी कि इस दशा से छुटकारा कैसे हो. उसकी सोचने की शक्ति निश्चल हो गई थी. चारों तरफ निगाहें दौड़ाती कि कहीं कोई शरण का स्थान है, पर कहीं निगाह न जमती. कुंवर साहब को गांव वालों से विमल सिंह के परिवारों के कष्ट की खबर मिली थी. वो गुप्त रूप से उनकी कुछ सहायता करना चाहते थे. मंगला के गृह त्याग के 3 महीने पीछे आज वो पहली बार घर से निकले थे. इसमें संदेह नहीं कि कुंवर साहब मन में शीतला के रूप रस का आस्वादन करते थे. मंगला के जाने के बाद उनके हृदय में एक विचित्र दुष्कामना जाग उठी. मनुष्य में बुद्धि के अंतर्गत एक अज्ञात बुद्धि होती है. जैसे रणक्षेत्र में हिम्मत हार कर भागने वाले सैनिकों को किसी गुप्त स्थान से आने वाली कुमक संभाल लेती है, वैसे ही इस अज्ञात बुद्धि ने सुरेश को सचेत कर दिया. वो संभल गए. ग्लानि से उनकी आंखें भर आईं. उसी क्षण उन्होंने शीतला को पत्र लिखा.
3: बहन, तुमने इतने कष्ट झेले पर मुझे खबर तक न दी. मैं कोई गैर न था. मुझे इस

0: फिल्म माय लव, संगीतकार दान सिंह।
1: हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम, हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम।
0: फिल्म ठाकुर जरनैल सिंह, संगीतकार गणेश।
2: तुम जो आओ तो प्यार आ जाए जिंदगी में बहार।
0: फिल्म सखी रॉबिन।
3: श्रोतो, विविध भारती सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेतलात। हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले। एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतो, यानंतर ठीक 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

अजूनही आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न. मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात. त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते, कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो, आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्वाच्या वाटत नाहीयेत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय. पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं. तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेला नेलं. स्वप्नाचा पत्ता बदलला पण त्याचा आत्मा तसाच राहिला.

आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कलेची आवड सापडते, काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात तर ती जिवंत असतात. कधी कधी परिस्थितीही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो, पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी, बऱ्याचदा आपण ओढा ताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील किंवा जर नवीन संधी आपल्यासमोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाहीये. बदल ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. ते नवीन कल्पना ऐकतात, नवीन लोकांना भेटतात, विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता तितकंसं जवळचं वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात, काही जण स्वतःला दोष देतात, पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात, काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं पण तो पत्रकार बनतो, एखाद्याला गायक व्हायचं असतं पण तो संगीत शिक्षक बनतो, एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो पण तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे मार्ग वाटतात, पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी हे स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात, आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळे असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खरं तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. म्हणजे स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो, आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्य स्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो.

त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीत, पण त्याचवेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहतायत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचं ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर. 10 जागांवर महायुतीला यश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. नीट फेरपरीक्षेचा पेपर फुटला नाही, एनटीएचं स्पष्टीकरण. समाज माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा. आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात मान्सूनची आगेकूच. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेतलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगरविकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. दरम्यान आजच्या पुरवणी मागण्यांमध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांसाठी 420 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार याआधीच बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडून आलेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास

0: सिरसाट, नांदेड अमरनाथ राजूरकर, लातूर बीड धाराशिव बसवराज पाटील, परभणी हिंगोली सईद खान, सांगली सातारा धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजू पोतदार यांनी विजय मिळवला. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या सहा खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असं शिंदे यावेळी म्हणाले.
1: सहा खासदार आपल्यासोबत आलेले आहेत, तेही त्यांच्या मतदारसंघात लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी देखील आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक तिथली जनता आणि हे सगळे सहा लोकांची ताकद ही आता त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यामुळे आणि जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं विकास कामं त्यांचे प्रश्न त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून तीन दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. नीट फेरपरीक्षेचा पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलं आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यमावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकारचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्ती तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 5 जुलैपासून राळेगण सिद्धी इथं उपोषण करणार आहेत. यासंदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. 12 जून 2026 रोजी काढलेल्या आदेशानुसार माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदीत दुरुस्त्या आणि बदल करण्यात आला आहे. या दुरुस्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी अण्णा हजारे उपोषण करणार आहेत. बीड इथं आज समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारण्यात येत असलेल्या संत भगवानबाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली, तसंच काम वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता कायम आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शाळा उद्यापासून सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले. शेगाव इथून प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भोरद इथं आगमन झालं. यावेळी भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. यंदा श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं 57वं वर्ष असून या पालखीमध्ये सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 जणांचा गणपतीपुळे इथल्या समुद्रामध्ये बुडून शनिवारी मृत्यू झाला. या 5 जणांचे मृतदेह आज बिडकीन इथं आणले. या 5 जणांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अर्थात राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज प्रसिद्ध केला. 31 मे रोजी ही पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. विविध संवर्गातील उमेदवारांसाठीच्या गुणांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागात

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोतेहो नमस्कार। साहित्य सौरभ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरीचा नमस्कार। श्रोतेहो, आज आपण 7 कादंबऱ्या आणि 13 पेक्षा जास्त कथासंग्रह ज्यांचे प्रकाशित आहे त्यासोबतच ज्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराने पुरस्कृत असून साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत। नमस्कार आशाताई।
1: नमस्कार।
0: सगळ्यात आधी तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूण इतकी पुस्तकं आणि कादंबऱ्या नेमकी याची सुरुवात कशी काय झाली, कारण कुठन तरी प्रेरणा मिळत असते एखाद्या लेखकाला आणि ती सुरुवात होत असते, आपली सुरुवात कशी झाली?
1: सुरुवात इतकी अजाणतेपणे झाली की त्याला काही मी लेखन करते आहे असंही मला कधी वाटलं नाही। मी अगदी 9वीत असताना नागपूरच्या स्थानिक तरुण भारतामध्ये आमच्या घरची एक मोलकरीण आहे झिपरी म्हणून, तिच्यावरती मी लिहिलं होतं। म्हणजे एक प्रकारचं याला तुम्ही व्यक्तिचित्रात्मक लेखन म्हणाल, पण ती कथा रूपाने होती। म्हणजे नुसतं व्यक्तिचित्र नव्हतं, तर माझं तिचं कसं नातं होतं, ती कशी होती, काय होती वगैरे अशा तऱ्हेचं लेखन सुरुवात झाली। पण ती इतकी अननोईंगली झाली त्याच्याही आधी आम्ही सास्ती कॉलरीज मध्ये राहत होतो, महाराष्ट्र आणि आंध्र यांच्या बॉर्डर मध्ये एक सास्ती कॉलरीज म्हणून तिथे माझ्या मिस्टरांचा जॉब होता। तिथे आम्ही राहत असताना तिथे पूर आला नदीला आणि तिथल्या नदीच्या पुरावरती मी पुन्हा नागपूरच्या त्या स्थानिक तरुण भारतामध्येच एक हे लिहिलं, लेख लिहिला। पण तो लेख सुद्धा कथा स्वरूप होता की तिथे ते ज्यांचे मजुरांचे घर पाण्यात बुडले आणि ते आमच्या घरच्या म्हणजे अंगणामध्ये आम्ही त्यांना आडोसा दिला, सगळे ऑफिसर्स लोकांच्या कुठे घराच्या व्हरांड्यात इकडे तिकडे असा आडोसा दिला त्यांना। आणि मग त्यांचं आम्ही असं लिहिलं की ते त्याही अवस्थेमध्ये खूप अत्यंत समरसतेने राहिले, म्हणजे ते झिंग्याचं कालवण करायचे, आम्हाला आणून द्यायचे, म्हणजे त्यांचे घर पाण्यात बुडले होते, त्याचं त्यांना फिकीर होती की नाही असंच मला वाटायचं। आपल्यासारख्यांचे घर जर पाण्यात बुडले असते, आपण असं झिंग्याचं कालवण वगैरे कोळ कसं काही करून आपण कोणाला एंटरटेन केलं असतं का, पण ते आम्हाला करायचे अशा सारखं। नंतर मग त्यांचे हे जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा ते त्याच उत्साहाने ते चिखलाचे राडे उपसायला गेले, म्हणजे म्हटलं ही किती जीवनाप्रतीची निष्ठा आणि समरसता या दृष्टीने मी तो लेख लिहिला होता अशी एक। पण तो लेखही कथात्मक होता।
0: म्हणजे लग्नानंतर लिखाणाला सुरुवात झाली का?
1: लग्नानंतरच म्हणा,
0: पण मग जेव्हा मराठीमध्ये एमए केलं त्यावेळेला असं वाटलं नाही कधी की आपण साहित्यिक होऊ शकतो?
1: मराठीमध्ये एमए केलं तेव्हा साहित्यिक होती का मी आठवत नाही।
0: इतकं सगळं होत असताना आपल्याला भूमीसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला, आता भूमी देखील सुनामीवर आधारित आहे।
1: नाही नाही, ते फार चुकीचं पेपर मध्ये आलं ते, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला। आणि ते सुनामीवर आधारित नाही आहे भूमी कादंबरी। मी म्हणजे माझी एक भाची राहत होती मद्रासला, मद्रासच्या जवळ एक कडलूर नावाचं गाव होतं तिथे राहत होती, आणि मला सिंगापूरला जायचं होतं भाया मद्रास माझ्या मुलीकडे, तर मी तिच्याकडे आली कडलूरला राहिली आणि त्या कडलूरला मला तो भूमीचा तो समुद्र किनारा, ती असते ती कोणती नायडू अम्मा, तिचं घराचं बंद दार, हे सगळं मला तिथे दिसलं त्या किनाऱ्यावरती म्हणून।

0: मला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला ही किताब कुठे मिळाली, तर म्हटलं अशा कडलूरच्या किनाऱ्यावर मिळाली. तर ते म्हणे की आता असेल का तो किनारा, तर मी त्यांना म्हटलं की तो आता सुनामीने वाहून गेला. सुनामीचा त्याच्याशी काही संबंध नाहीये.
1: भूमीची कथा नेमकी काय आहे?
0: भूमी म्हणजे एक मैथिली म्हणून एका डॉक्टरची मुलगी असते आणि ती या कडलूर या सारख्या लहान गावी ती वाढते. तिथे जो अनुभव मी घेतला होता तिथे वाढते आणि तिची ती नायडू अम्मा असते, तिचे त्या मॅथ्यूजशी संबंध असतात. तर ती सुरुवातच अशी आहे की ती समुद्र किनाऱ्यावरती शेवटला जहाज येईपर्यंत बसते, कारण तोपर्यंत ते घराचं दार बंद असतं आणि नंतर ते निघून गेल्यावरच ती तिथे जाते. ही एक तिची सुरुवात मी तिची आहे की ती आणि मग तिची ती मरते, तिची ती नायडू अम्माची जी असते. तर ती मग तिच्या हातून पत्र लिहिते की मला कोणीतरी घेऊन जा, म्हणजे माझ्या मुलीला कोणीतरी घेऊन जा वगैरे. तर तिची आत्या येते आणि तिचं या नायडू अम्माशी काही रणघड नसतं. ती गेल्यावरती ती येते कारण ती नर्स असते आणि तिला असं वाटतं की भावानी उगीच तिच्याशी लग्न केलं. तिचा राग असतो तिच्यावरती, पण ती गेल्यावरती येते आणि आपल्या भाचीला मुंबईला घेऊन जाते. इथून ती कडलूरहून मुंबईला जाते तिच्या आत्याकडे आणि तिथून तिचं मग आयुष्य बदलतं. तर तिच्या ज्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर येतात, तिच्या आयुष्यात मिलिंद नावाचा मुलगा येतो, तो तिला फसवतो. नंतर ती पुढे स्वतःच्या पायावर उभी राहते, शिकते, इंग्लिशमध्ये एम ए करते, स्वतःच्या पायावर उभी राहते आणि ती त्या कोणते एक देवस्थळी बाई असतात त्यांच्याकडे ती राहते म्हणजे काम करते ती त्यांच्याकडे आणि रोज कामाचे 50 रुपये घेते ती रोजच्या कामाची, की मला येणं जाणं स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती ज्यावेळेला मॅट्रिक होते त्यावेळेला तिची आत्या म्हणते की आता ह्याच्या पुढे तू तुझं नोकरीकडून तू शिक, म्हणून ती त्या देवस्थळी बाईकडून जाऊन तिचं शिकते आणि स्वतःच्या पायावर बसून ती BA होते आणि मग ती MA होते. आणि मग त्या देवस्थळी बाईंचा मुलगा जो असतो शंतनू, त्याच्याशी ती लग्न करते. तो मुलगाच खूप लग्न करावा असा नसतो, तर त्या देवस्थळी बाई पण तिला सांगत असतात की तू या मुलाशी लग्न नको करू, पण तिला मुंबई सोडून जायचं असतं. तेच एक कारण नाही आहे, दॅट इज म्हणजे आउटवर्डली दॅट इज द रिझन. बट एखाद्या गोष्टीचा जर्क मिळावा कथेला तसे अंतर्गत पुष्कळ कारणं असतात, तसं ते एक कारण आहे. कोणतीवर एक इंग्लिश कादंबरी होती ॲन रँडची आहे ती, पण त्या कादंबरीमध्ये एका काहीतरी प्रेमभंग होतो आणि प्रेमभंग होतो मग नंतर ती जे लग्न करते ज्या दुसऱ्या माणसाची, त्या माणसाची लग्न केल्यावरती ते संसारात प्रेतवत पडून जाते, ती काही सहभाग घेत नाही. तर मी ते वाचलं की असं कशाला करायचं, आपण आपलं आयुष्य चांगलं जगायचं, त्या माणसाला दाखवून द्यायचं असं मला वाटलं.
1: तिथनं थोडस
0: असं ते काय मी म्हटलं ना अंतर्गत प्रवाह असतात ते.
1: आता कुठलाही साहित्यिक म्हटला की प्रत्येकाचा एक वेगळा प्रांत असतो. आपण कथा आणि कादंबरी निवडली, आता कथा आणि कादंबरीच का, कधी असं वाटलं नाही की कविता लिहून बघा?
0: कविता मी लिहत होती, सुरुवात माझी कवितेनेच झाली, पण मला ज्या कविता आवडत होत्या आरती प्रभू, अनिल, कुसुमाग्रज, त्यांच्या पायरीशी तरी टेकणारी पाहिजे होती ना कविता, असं काहीच नव्हतं. आणि मग मी एक मोठी आवडीनी कविता केली, ती स्त्री मासिकाला पाठवली विद्याबाळला, तर त्यांनी ती परत केली तुम्ही कथाच लिहा म्हणे.
1: आणि कथेचा हा प्रवास सुरू असताना बरेचदा असं होतं की एखादी आपलीच कथा आपल्याला आवडते, तर अशी कुठली कथा?
0: असं नाही सांगते, कारण की मला माझी कथा आवडतच नाही. लिहत असताना असं वाटते खूप छान आहे, पण एकदा ती प्रसिद्ध झाल्यावरती तिचे दोषच मला दिसायला लागतात असं बघतात.
1: कादंबरीच्या बाबतीत काय नेमकं?
0: कादंबरी पण असंच वाटतं, कादंबरीकीने हा खूप मोठा दीर्घ प्रवास आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की एक अंतर्गत प्रवाह आहे तो कादंबरीला पुढे नेतो, जसं कथेचा आहे तसं. पण कादंबरीमध्ये घटना असतात, पण माझी कादंबरी सुद्धा कथात्मकच आहे, म्हणजे त्या घटनेमागचं मन मी सांगितलेलं आहे. घटनाच्या घटना मरती असे निर्भर नाही या कादंबरी. एक घटना घडली, दुसरी घटना घडली, तिसरी घटना घडली, घटनांचा फ्लो नाही या त्याच्यामध्ये. तर त्या घटना मागचं मानवी मन, मानवी रिलेशनशिप, एकमेकांशी असलेले संबंध आणि त्या नायिकेचे स्वतःशी असलेले संबंध, असं सगळं त्याच्यामध्ये होतं.
1: आता भूमीबद्दल तर आम्ही जाणून घेतलं. मनस्विनी मला वाटतं पहिली कादंबरी
0: आहे, पण ती किने मला काही खूप आवडत नाही. ती मेनका प्रकाशनचे जे संपादक होते पूवी भेरे, त्यांनी म्हटलं म्हणून मी लिहिलं. ती पण मला काही अशी खूप काही आवडत नाही ती, पण ते काय माझी सुरुवात होती आणि त्यांनी मला ती क्रमशः लिहून घेतली माझ्याकडून मेनका मासिकडून, त्याला प्रतिसाद पण लाभला. परंतु मला ते सुरुवातच वाटलं की आपण हे बरोबर नाही करत आहे, कुठतरी यांना आपण म्हणावं, पण माझी ती सुरुवात होती. त्यांनी मला जागा दिली होती इतर कथा प्रसिद्ध करायला त्या माहेरमध्ये, त्याच्यामुळे माझी ती सुरुवात असल्यामुळे मी ते म्हटलं तसं केलं, पण मला ती आवडत नाही कादंबरी.
1: झुंबर बाबतीत काय म्हणलंय?
0: झुंबर ठीक आहे, ते खूप छान कादंबरी ती नाही.
1: उत्सव
0: बरी वाटते. उत्सव मध्ये ती जी सरू असते आणि माधवी असते दुसरी, तर सरू ही डॉक्टर असते आणि माधवी ही साधी संसारी ही असते आणि त्या दोघी कन्याकुमारीला जातात.

0: कन्याकुमारी पाहिल्यावरती ती तिच्या कन्याकुमारीच्या प्रेमात पडते आणि ती घरी परत आल्यावरती तिचे बाळासाहेब जे तिचे पती असतात ते असे एकटे पडलेले असतात. तिचा मध्ये मुलगा गेलेला असतो तिचा, आणि मग तो मुलगा म्हणजे मेंटली रिटार्डेड असतो, तर तो जातो वगैरे. तर ते सगळे तपशील आहेत त्याच्यामध्ये उत्सव मध्ये. आणि मग तिला दुसरी मुलगी होती, तिचं नाव काहीतरी रुचा की काहीतरी आहे. ते बाळासाहेब जे असतात ते म्हणजे जरा चांगले नसतात स्वभावाने, तर मग ती शेवटी त्या बाळासाहेब स्लीपिंग पिल्स घेऊन आत्महत्या करतात. ती त्यांच्याशी सहानुभूतीने वागते, आधीच्या लक्षात येतं की फक्त सहानुभूती माणसाला पुरेसं नाही आहे, त्याला समजून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्यावर प्रेम करणं जे आपण नाही करू शकलो आणि ते त्याच्या स्वभावामुळे नाही करू शकलो, तर तसं ते बरोबर नाही म्हणून तो स्लीपिंग पिल्स घेतो. अशी जी एक स्वतःचं मन खोदून काढण्याची ही जी एक प्रगल्भता तिच्यामध्ये येते, आणि ह्याच्यावरती ती पुढे जेव्हा तिला ती आवडते तो जागा विवेकानंदाचा परिसर, तर ती मग शेवटी ठरवते की आपण आपले पती गेल्यानंतर ती आपल्या सगळ्या सर्व्हिसेस तिथे देते, घर विकवा करते. सरूला विचारते की तुला घर पाहिजे का, ते सिन्हा गेल्यानंतर, त्या सिन्हांच्या घरी ती राहत असते ना सरू, तर तिचं घर गेलं, सिन्हांचं घर गेल्यावर सिन्हा गेल्यानंतर ते घर तिचे मुलं विकतात, तर ते म्हणतात तुला पाहिजे का, तर ती नाही, ती म्हणते मी की हॉस्पिटल बांधणार आहे आणि हॉस्पिटलमध्ये राहील. म्हणजे जिला काहीच नाही आहे सरूला, ती एकटी आहे आणि ती स्वतःचं हॉस्पिटल बांधते, तिथे गुंतते आणि जिला सर्व संसार आहे हे आहे ती सर्व सोडून देते, असा एक आयुष्याबद्दलचा एक उत्सवाला पाठ फिरवते आणि ही उत्सवाला सामोरी जाते अशा पद्धतीने. ती
1: बरेचदा असं होतं की आपण लिखाण करत असताना आपले समकालीन काही साहित्यिक असतात त्यांचं पण लिखाण आपल्याला आवडत
0: असतं. मला सानिया आहे, मिलिंद बोकील आहे, हे सगळे माझे समकालीन आहेत, हे मला आवडतात. भारत शासने आहे, आम्ही इथे नाशिकला गेलो असताना आम्ही असेच गप्पा केल्या, तर त्याच्यावरती आम्ही एक वाटा आणि मुक्काम म्हणून नावाचं पुस्तकच लिहिलं, मौजेने ते प्रसिद्ध केलं. वाटा आणि मुक्काम म्हणजे आम्ही असंच गप्पा केल्या होत्या, तर हे म्हणाले मिलिंद बोकील की आपण हे ऑर्गनाईज करू, आणि आम्ही श्री पुभागवतांना त्यांनी विचारलं, ते म्हणे की चांगल्या गप्पा आहेत म्हणे तुमच्या. मग आम्ही प्रत्येकाला काय वाटतं कला म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, असं तर याच्या संबंधी आम्ही असंच म्हणजे अनऑर्गनाइज्ड गप्पा होत्या त्या.
1: पण जर आता मी तुम्हाला विचारलं की कथा म्हणजे काय किंवा कादंबरी म्हणजे काय, तर त्याचं उत्तर काय असेल?
0: कथा म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटणं, कथन करावं असं वाटणं, ही कथा आहे. आणि कादंबरीमध्ये कथेचाच एक अंश आहे, तो घेऊन तुम्ही पुढे जाता, पण तिच्यामध्ये विस्तार असतो. तर पण तपशील आणि विस्तार नको करायला, घटनांनी पण विस्तार नको करायला. तर घटनांच्या मागे जे एक मन असतं, त्या मनांचा मनाशी असलेला संवाद, स्वतःशी असलेला संवाद, त्या सगळ्यांनी जर तुम्ही विस्तार करू शकला तर त्याला खोली प्राप्त होते.
1: बरेचदा कथा ज्या असतात त्या काल्पनिक असतात, आणि
0: काल्पनिकच असतात, बहुतेक काल्पनिक असतात. त्याच्यातलं जे अंतर्गत सत्य असतं ते कुठेतरी आपण पाहिलेल्या कुठल्या तरी अनुभवाशी जोडलेलं असतं. जो कोणी म्हणेल ना की मी हे पाहिलं आहे आणि सत्य जसंच्या तसं अवतरलंय, ते खोटी गोष्ट आहे, त्याला कलेचा स्पर्श होत नाही. जसंच्या तसं अवतरायला नकोच ते. तुम्ही एखादी घटना पाहिली, तुम्ही समजा पाहिला रस्त्याने जाताना एक ऍक्सिडेंट आहे, तो तुम्ही पाहिला, त्या ऍक्सिडेंटमध्ये ती बाई गेली, हे तुम्ही पाहिलं, जसंच्या तसं लिहिलं, तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये तुमचं लेखक म्हणून मन कुठे गेलं, का म्हणून तो माणूस वेगाने आला, का माणूस कुठल्या वेगाने आला, का वेगाने आला तो, काय त्याच्या मागे होतं इतकं वेगाने जाण्यामध्ये, आणि ही बाई इतक्या संतपणे का जात होती, या सगळ्या गोष्टीचा अंतर्गत लपलेल्या गोष्टीचा तुम्ही ज्यावेळेस शोध घेता स्वतःच्या आईने, त्याची कथाही होते त्याची कादंबरी होते. तुम्ही तपशील जर भरत गेलात तर मग ती काही कादंबरी चांगली, तपशील तर वाटेल तितके सापडतात तुम्हाला, परिसर स्पर्श कलेचा व्हायला पाहिजे त्याला.
1: कादंबरीच्या बाबतीत एखादी कथा आहे आणि त्यालाच आपण कादंबरीचं स्वरूप दिलं असं
0: लिहिलंय, पण ते ना छान नाही झालं. माझी एक सूर नावाची कथा होती, मौजेमध्ये आली होती, तर मौजेचे संपादक श्रीनिवास कुलकर्णी ते म्हणाले की याचं तुम्ही कादंबरीत रूपांतर करा, तर त्याच्यावरती मी त्रिदल म्हणून कादंबरी केली. ती ऍक्च्युअल माझ्या आयुष्यात घडलेली घटना होती, पण सूर मध्ये त्या आयुष्यातला व्यक्तिगत स्पर्श उतरला नव्हता, पण त्या त्रिदल मध्ये तसा व्यक्तिगत स्पर्श आला आणि तो मला पार करता नाही आला. त्याच्यामुळे माझी एक वीणा आलसे म्हणून माझी मैत्रीण होती, बंगालमध्ये राहत होती ती, तिला बंगाली यायचं, तर ती म्हणाली की अशा तर हे चांगलं नाही झालेलं आहे म्हणे, हे जसंच्या तसं तू हे केले आहेस. म्हटलं हो, मलाही त्याची जाणीव आहे. म्हणजे जसंच्या तसं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ती कलाच उरत नाही. तर सगळेजण म्हणतात की वास्तव कादंबरी, वास्तव काद, कोणी सांगितलं तुम्हाला वास्तव लिहायला, त्या वास्तवाच्या मागे जे काही दडलेलं आहे सत्य ते कसं कल्पित आहे हे बघा ना तुम्ही असं.

0: मला वाटतं.
1: मग एखाद्या साहित्यिकामध्ये किंवा कथाकारामध्ये कुठले गुण असायला हवे काय वाटतं आपल्याला?
0: कथेच्या किंवा लेखनाच्या पिंडधर्मानुसार त्याचे गुण वेगळे राहतील. पण जसं वपुकाळे आहे, वपुकाळ्यान कथा छान सांगायचे, कथाकथन खूप छान सांगायचे, मला ते आवडायचं, पण ते मला नव्हतं जमत.
1: आता कथेच्या याच प्रांतात मारवा जो कथा संग्रह आहे त्याविषयी आम्हाला जाणून.
0: हो, मारवा हा कथासंग्रह माझा तसा पहिला कथासंग्रह 1984 मध्ये मौजेकडून काढला गेला. तर मारवा हा राग आहे संधी प्रकाशाचा. ही ऍक्च्युअल आमच्या घरात घडलेली कथा आहे की खेड्यावरती उत्सव असतो. त्या उत्सवाला तो विलईला काम करणारा माझा भाऊ असतो, तो येत असतो. आणि त्यावेळेस त्याला यायला उशीर होतो. आणि मग घराच्या त्याच्या वडिलांना वाटतं की हा येईल की नाही, येईल की नाही, परंपरेची ही गादी आपण गेल्यावर रिकामी तर नाही राहणार असं त्याला सारखं सारखं वाटत असतं. आणि तो येतो, तो येतो आल्याप्रमाणे तो माझा भाऊ येतो. आता ही माझ्या आयुष्याची घडलेली कथा आहे, त्याला मी कलारूप कसं दिलं आहे मी तुम्हाला सांगते. तर तो येतो आणि तो म्हणतो की आबा मी आलो. आणि मग ते आल्यानंतर तो म्हणतो की यावेळेस आबा मी आता वेगळ्या गोपालकाला करणार आहे. आणि तो एक वेगळं तत्वज्ञानात्मक चिंतन त्या गोपालकाला देतो. आजपर्यंत कथेच्या अंगाने असा एक पारंपरिक तोच गोपालकाला जो आबांनी केलेला असतो त्याला तो पलीकडे सारून या तऱ्हेचा गोपालकाला करतो. तर त्याला वाटतं की हे परंपरेचं आहे, आपण हे करणार कोण आहे आपण. त्याला त्याचं मन रमत नाही, म्हणजे आपली जागा आपल्या मुलालाच देऊन टाकायला त्यांचं मन काकू होतं. त्यांना ते त्यातली कला कळत नाही. पण शेवटी त्यांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांना पहिलं तीर स्पष्ट दिसतं. मारवा हा संधिकालाचा राग आहे, संदीप प्रकाशाचा राग आहे. तर त्यावेळेस ते संदीप प्रकाशाच्या वेळेला त्यांना ते आबांना पहिलं तरी स्पष्ट दिसावं, म्हणजे याचा अर्थ असा की ते आपली जागा मुलाला देतात. आणि मुलांनी जे काय बदल केलेले आहेत त्या गोपालकल्यामध्ये तत्वज्ञानात्मक ते सर्व ते ऍक्सेप्ट करतात.
1: पण मग मारवा ते प्रतिद्वंद्वी हा प्रवास नेमका कसा होता?
0: मारवा आहे, मारवानंतर दर्पण झाला, दीर्घकथा झाल्या, मारवा ही लघुकथा आहे, दीर्घकथा झाल्या, असं ते एक प्रवास असतो. ऋतू वेगळे, निसटलेले, हे सगळे जे पाऊल वाटेवर लगाव, हे सगळे जे वेगळे वेगळे वेगळे वेगळे असे कथासंग्रह त्या त्या काळामध्ये असे घडलेले. तर त्यामध्ये असं प्रवास म्हणजे काय, आपण जसं पुढे जातो तसंच व्यक्तींच्या अंतःकरणात डोकावून पाहतो, त्यांच्या मानसिकतेतून डोकावून पाहतो. पण आपल्या त्याच्यामध्ये समजा तुम्ही व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहिले आणि तुम्ही त्या व्यक्तीचं जे जग आहे त्या जगाशी बाहेरचंही जग जोडलेलं आहे आणि तुमचंही जग जोडलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला व्यक्तिगतरित्या जसंच्या तसं न ठेवता त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवामध्ये मिसळून गेल्या. इलकुंचवारांनी फार सुंदर सांगितलंय की तुमचा व्यक्तिगत मी जेव्हा सार्वभौम मी मध्ये वितळत नसेल तर त्याला कलेचा स्पर्श प्राप्त होणार नाही. तुम्ही स्वतः असं पाहिलं, मी तसं केलं, मी अमुक झालो, मी तमुक झालो, अरे पण व्हॉट नेक्स्ट? तो जो अनुभव तुम्हाला आला त्या अनुभवात तुम्ही विरघळून गेलं पाहिजे आणि त्या अनुभवाला इतर अनुभव येऊन मिळायला पाहिजेत. मी नेहमी एक सांगते की कथा कशी सुचते. मला कोणीतरी विचारलं तर मी म्हटलं काही सुचत वगैरे नाही, मला असं वाटतं की मी एका नावेत बसली आहे आणि नावेचं सुकाणू काही माझ्या हातात नाही, ती जिकडे जाईल तिकडे जाते. मला वाटतं की मला हे प्रदेश दिसतील, ते प्रदेश दिसतील, तर ते प्रदेश दिसत नाही, दुसरंच काही दिसतं. आणि मग एका ठिकाणी ते जाऊन थांबते, ती नाव. नाव थांबल्यावरती मला जो प्रदेश दिसतो तो मला एकदम वेगळा वाटतो आणि मला वाटतं की मी काही हे ठरवलं नव्हतं पण हे छान आहे. म्हणजे तुम्ही काहीही ठरवलेलं नाही या, पण हे छान असतं, वेगळं असतं, ते सुखदुःखात्मक असतं किंवा भयंकर असतं. आपण अश्लील अश्लील अश्लील म्हणतो, अश्लील असं साहित्यात काहीही नसतं, असं असतं ते. आपण लिहिता लिहिता लिहिता लिहिता आपण प्रगल्भ होत जातो, एकदमच पहिल्याच कथेपासून काही आपण एकदम कोणी पोहोचत नाही.
1: आपण एकीकडे एम ए मराठी केलं आणि दुसरीकडे एम ए संगीतात आहे, हे कसं काय? म्हणजे दोन्ही?
0: मला ऍक्च्युअल फिलॉसॉफी तेव्हा करायचं होतं, पण मी सायकोलॉजी फिलॉसॉफी असं, पण मी राहत होती छोट्या गावामध्ये आणि प्रायव्हेटली करायचं होतं, मुलं होते, तर त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे मी मराठीत केलं. पण मराठीत मला क्लास नाही मिळाला कारण की घरीच अभ्यास केला. मग क्लास याच्यात मिळाला म्युझिकमध्ये, परंतु म्युझिकमध्ये मला लेक्चररशिप पण मिळत होती एलईडीमध्ये, पण आमची बदली हिंगणघाटला झाली, मुलं लहान लहान होते. पण त्याच्यामध्ये आनंद होता, म्हणजे मराठीत एमकला क्लास जरी नाही मिळाला तरी असा आनंद झाला.
1: आपल्या ज्या कादंबऱ्या आहेत त्यांना संगीताला जोडण्यात आलं का मग कधी कुठल्या कादंबरीला?
0: हो, मुद्रा कादंबरी आहे, मुद्रामध्ये संगीताचाच प्रवास आहे, पण तो ऍक्च्युअल संगीत नाही, तो जीवनानुभवच आहे. संगीताच्या आधाराने घेतलेला तो जीवनानुभव. संगीत हे माध्यम आहे, पण ते असं माध्यम आहे की तिथे संगीताशिवाय दुसरं काहीही नसतं चाललं. तुम्ही म्हटलं असतं की संगीताच्या ऐवजी मी नृत्य घेतो किंवा संगीताच्या ऐवजी मी चित्रकला घेतो,

0: नृत्य तर हा संगीताचाच एक आविष्कार आहे त्याला. चित्रकला घेतो, लेखन कला घेतो, तर ते नसतं चाललं असं ते अपरिहार्यता पाहिजे ते तुम्ही निवडता त्याच्यामध्ये.
1: आता नवोदित बरेच लेखक आहेत, साहित्यिक आहेत, जे लिखाण करत असतात, आपल्याला काय वाटतं त्यांनी काय जोपासायला हवं किंवा कुठले गुण बाळगायला?
0: अहो ते चांगलं लिहितात. सदानंद देशमुख वगैरे किती चांगलं लिहितात. सदानंद देशमुख चांगली लिहितात. ती उर्मिला पवार ती चांगली लिहिते आहे. त्या सगळ्या यांच्याकडून आपण शिकण्यासारखं आहे खरं म्हणजे. त्यांचे जे अनुभव आहेत ते उर्मिला पवारचे झाले किंवा सदानंद देशमुखचे झाले. साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले सदानंद देशमुखांना. मला आवडतं त्यांचं लिखाण. चांगले लेखक सगळे चांगले. त्यांना मी शिकवावं असं काही नाही, त्यांच्याकडून मी घ्यावं असंच काही आहे.
1: भूमीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि आपलं साहित्य क्षेत्रातील जे योगदान आहे त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने आपल्याला पुरस्कृत केलं.
0: जनस्थान पुरस्कार.
1: तर हा अनुभव नेमका कसा होता?
0: अनुभव चांगला होता. म्हणजे भूमी पुरस्कार स्वीकारायला मी जेव्हा इथे गेले दिल्लीला तेव्हा मला तो अनंत मूर्तींकडून मिळाला आणि मग मला आवडलं ते सगळं. म्हणजे असं आपण म्हणजे पहिले सुरुवातीला वाटलं की माझ्या बरोबर अनेक भाषेचे लोक आले होते ज्यांना मिळाला पुरस्कार असे. मी मराठी तर्फे होती, कोणी हिंदी तर्फे होते, या सगळ्या लोकांशी माझी भेट झाली आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे ते सगळे लोक आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. इंग्लिश बोलता येत असल्यामुळे काही कन्नड भाषेचे होते, उर्दूवाले सुद्धा लोक होते, तर त्यांच्याशी असं बोलण्यामध्ये छान वाटलं. मला आवडलं सगळं ते. आणि जनस्थान पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावाचा पुरस्कार, तो म्हणजे मला असं कृतकृत्यच वाटलं की तर कुसुमाग्रजांसारखी म्हणजे व्यक्ती त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे मला प्राप्त झाला. सर्वानुमते मिळाला तर मला आणि तो एलकुंचवरांच्या हस्ते दिला गेला. आनंद झाला मला. पण असं नाही म्हटलं की बापरे आपण मिळवलं, असं वाटलं की खूप मोठे माणसं आहेत हे सगळे आणि यांच्या पायाचीच आपण आहोत.
1: आता भविष्यात आमच्या रसिक वाचकांच्या भेटीला काही साहित्य येणार आहे?
0: आता एक कथासंग्रह आलाय माझा आदिनाद म्हणून. आता याच्यानंतर मला माहित नाही माझं लिखाण आता खूप माझं 87 वय आहे सुरू आणि आता लिखाण होईल तसं होईल, काही सांगता नाही येणार. आता हा आदिनाथ मौजेनी काढलेला आहे, वाचतील लोक.
1: ललित लिखाण देखील आपण केलेलं
0: जलसागर म्हणून,
1: तर त्याविषयी सांगाल?
0: काही नाही, जलसागर म्हणजे वेगळ्या वेगळ्या अनुभवावर आले पण ते खूप काही ते जमलेलं नाहीये. जलसागरची एक मजा आहे, ती जलसागरचीच मजा आहे पण मी वेगळं सांगते. अत्तर म्हणून माझा एक कथा संग्रह आहे. तर आशा सावदेकर ज्यावेळेस नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होती, विद्यापीठामध्ये शिकवत होती, तर आशा सावदेकर माझी मैत्रीण, तर अत्तर कथेचं डॉक्टर राम म्हैसाळकरांनी नाटकात रूपांतर केलं. तर तिने हा विषय घेतला की कथेचं एक माध्यम आणि त्याच्या नंतर नाटकाचं माध्यम, अशा ह्याच्यावरती माध्यमांतर यावरती हा विषय घेऊन ती आम्हाला आणि डॉक्टर म्हैसाळकरांना विद्यापीठात घेऊन गेली. माझ्या कथेबद्दल वगैरे सांगण्यात आलं. गोव्याचे एक प्रोफेसर म्हणाले की हे अत्तर ही जी कथा आहे तुमची ही वाङ्मयचौर्य आहे असं त्यांनी म्हटलं. तर मी म्हटलं की कसं काय, वाङ्मयचौर्य हा माझ्या आयुष्यात आलेला प्रसंग आहे, फक्त त्याला कथेचं रूप देताना मी काय थोडेफार बदल केले. पहिली याची कथेची गंमत अशी आहे की पहिले गोविंदराव तळवळकरांना महाराष्ट्र टाइम्सला पाठवली, तर ते म्हणाले की हा अनुभव म्हणे तुम्ही जसाच्या तसा लिहिला, हे जे तुम्ही रावसाहेब रंगवले ते माझे मित्र होते म्हणे, त्याच्यामुळे मी ही कथा प्रकाशित नाही करू शकत. मग इथे लक्षात आलं कसं शिकतो आपण की अनुभव जसाच्या तसा लिहिता येत नाही, तो बदलून लिहायचा असतो. त्याच्यामध्ये कल्पिताचे रंग मिसळून लिहायचं असतं आणि त्याच्यातला आपण अनुभव, त्यांचा अनुभव, इतरांचा अनुभव याचं एक संमिश्रण करायचं असतं आणि मग आपण आपल्या व्यक्तिगत मी त्याच्यातनं कसा काढायचा आणि एक सार्वभौम मी व्हायचा हे जे एलकुंचवरांनी सांगितलं ते तसं तो अनुभव मग तो घेतला गेला त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं त्यांना सांगितलं असं, तर ते नाही म्हणे हे वाङ्मयचौर्य आहे म्हणे. मग सत्यजित रेचा जलसागर नावाचा सिनेमा आहे म्हणे. असंच्या असंच आहे म्हणते. बिलकुल घरी आलो आम्ही आमच्या मुद्द्याला चिपटून राहिलो, ते त्यांच्या मुद्द्याला चिपटून राहिलो. कारण ते वाङ्मयचौर्य नव्हतंच ना, आम्ही पाहिलं नव्हतं सत्यजित रेचं. नंतर आम्ही घरी सत्यजित रेची जलसागरची कॅसेट आणली, तर हुबेहूब तसंच होतं. तर मी म्हटलं इतकं कसं एकसारखं, तर मी आईला म्हटलं अगं मी तर ती जलसागर कधी वाचलं नाही पाहिलं नाही असं कसं एकसारखं म्हटलं इथे इतकं. मग आईने मला सांगितलं की तुला एक सांगते म्हणे, समरसेट मॉमची एक शिपरेक म्हणून कथा आहे ती आणि चित्रलेखा सिनेमाची कथा अगदी एकसारखी आहे. मी एकदा कुसुमाग्रजांची जनस्थान पुरस्कार मिळाला त्यावेळेस त्याच्याही आधी मी एकदा भेट घेतली होती. 4:30 मी त्यांच्याकडे गेली तर ते चहा करत होते. म्हटलं मी करते ना चहा, तुम्हाला काही सापडणार नाही म्हणे माझा चहा बिया. तर त्यावेळेस त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या होत्या. तर तोही प्रसंग मला आठवला की तर तेव्हाही मी त्यांना म्हटलं की असं असं झालं. तर ते म्हणे की असं असं होतं पुष्कळदा, मी तुम्हाला आता सांगितलं ना दोन एकसारखे अनुभव वगैरे. तर ते म्हणे की दोन वेगळ्या वेगळ्या काळामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती एकमेकांना भेटतात, इट इज बट नॅचरल. असं त्यांनी सांगितलं.
1: सरते शेवटी आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत

0: त्यांना आपण काय सांगाल?
1: मी त्यांना इतकंच सांगेन की तुम्ही खूप वाचा, खूप ऐका, संगीत ऐका. आता मी आकाशवाणीच्या नागपूरला सूचकांमधून काम केलं होतं. आकाशवाणीने मला आयुष्यामध्ये खूप दिलं, कारण आमचा काळ काही दूरदर्शनचा नव्हता. दूरदर्शन आता आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला समृद्ध केलं आमच्या पिढीला आकाशवाणीने. त्याच्यामुळे ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे, आणि आपलं इतर सर्व लोकांशी नातं जोडून असायला पाहिजे.
0: अशा ताई बघे, आपण वेळात वेळ काढून आम्हाला आकाशवाणी करता मुलाखत दिली, मी आपले आभारी.
1: मलाही तुमच्या प्रश्नांनी आनंद झाला.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 झाले आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात आणि वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: मैं कैसे कैसे
5: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
4: कैसे कैसे मैं कैसे कैसे
5: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.
6: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
7: विजयापासून विक्रमापर्यंत,
6: प्रत्येक खेळ,
7: प्रत्येक खेळाडू
6: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
7: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
6: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30
7: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. या सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015 कोटी 42 लाख नगर विकास विभागाच्या 15,152 कोटी 43 लाख तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760 कोटी 48 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील ओमप्रकाश राजे निंबाळकर संजय वाकचौरे संजय देशमुख नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजू

0: शिरूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
1: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे, ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली

शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळे कोकणातून नागेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या दोन दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई ठाणे पालघर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला अमरावती भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांना

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भागभांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकॉग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधान

0: सभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा

0: भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेठलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोकप्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948, दिनांक 22 जून 2026. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्याच आपल्या माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतेय. आज दिनांक 22 जून 2026 आणि दिवस सोमवार. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पद्धती आणि शेतीतील उपयुक्त घडामोडींची माहिती घेऊन आजच्या कृषीविषयक कार्यक्रमातून आपण पुन्हा भेटत आहोत. चला तर जाणून घेऊयात शेतीशी निगडीत काही महत्वाच्या बाबींविषयी आजच्या कार्यक्रमात. तेव्हा आज सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहात अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण अतिशय नवीन आणि उपयुक्त अशा विषयावर माहिती जाणून घेणार आहात आणि तो विषय म्हणजे अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती इथले निलेश राठोड सर यांच्याकडून. सर नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. सर
2: नमस्कार. मॅडम,
1: सर साधारण आपण आज अल निनो आणि त्याचे शेतीवर होणारे जे परिणाम आहे त्याचा विचार करणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. त्या अनुषंगानं सर आपल्या शेतकरी बांधवांना सर्वप्रथम असं सांगा की अल निनो म्हणजे नेमकं काय.
2: अल निनो म्हणजे मॅडम 2026 हे वर्ष अल निनो वर्ष आहे. अल निनो म्हणजे ही एक प्रशांत महासागरातील विषुववृत्त जुळून एक हवामान विषयक घटना आहे ज्यामध्ये तिथलं तापमान जे आहे पाण्याचं हे वाढते नेहमीपेक्षा. आणि हा जो प्रकार आहे साधारणतः 2 ते 7 वर्षाच्या अंतराने दिसून येतो आणि ह्याचा मोठा परिणाम जो आहे जागतिक हवामानावरती तसेच आपल्या भारताचा जो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस पडतो आणि ज्याच्यावर आपलं खरीपचं जे पीक आहे किंवा खरीप जो हंगाम आहे आपला मुख्यत्वे करून नैऋत्य मोसमी हवामान वाऱ्यावरती अवलंबून आहे तर त्याच्यावरती मोठा त्याचा परिणाम पडतो. आता अल निनोचा जर शब्दाचा अर्थ आपण जर बघायला गेलो तर अल निनो हा स्पॅनिश भाषेतून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ नेमका असा होतो की लहान बालक. आणि हे जे नाव आहे पेरू मधील जे मच्छीमार आहे त्या लोकांनी त्या घटनेला जे आहे जी काही विषुववृत्ताजवळ होणारी घटना आहे त्याला ते नाव दिलेलं आहे.
1: अच्छा सर, साधारण आपण या अल निनोचा अर्थ आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगितलात. सर आपण सांगितल्याप्रमाणे 2026 हे आहे जे अल निनो वर्ष आहे, तर याआधी सुद्धा अल निनोचे जे हे जे प्रकार आहे हे होऊन गेलेले आहेत का आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला होता सर, म्हणजे याला साधारण पार्श्वभूमी काय आहे असं आपण म्हणूयात.
2: हा नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न आहे की 1950 नंतर आपण जर बघितलं तर तसं मी सांगितलं की 2 ते 7 वर्षानंतर ही जी घटना आहे हवामान विषयक घटना आहे तर 2 ते 7 वर्षानंतर ती वारंवार ती होत असते आपल्या देशावरती त्याचा परिणाम होत असतो मान्सूनवरती. पण जे सुपर अल निनो म्हणतो हे 1950 नंतर जे आहे आपल्या देशामध्ये 4 वर्षे हे आलेले आहेत. त्याच्यामध्ये 1982 साली आलेले आहे पहिला, 1997 मध्ये, 2015 मध्ये आणि 2023 मध्ये. आता 2026 वेगळं याच्यासाठी आहे की हा जो लहान मुलगा आहे ज्याला आपण अल निनो शब्दशः अर्थ ज्याचा घेतला तर लहान मुलगा, तर हा लहान मुलगा जो त्यानं यावर्षी जे 11 विकराळ रूप धारण केलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं की प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढलेले ऑलरेडी.

0: आणि तसं तर आपण बघतोय की जागतिक तापमान वाढीमुळे जे आहे पृथ्वीचं तापमान सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोबतच समुद्राखालची जी उष्णतेची भर त्यामध्ये पडत आहे, त्यामुळे 150 वर्षातील सर्वात जास्त शक्तिशाली अल्निनो हा ठरू शकतो अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी सुद्धा वर्तवलेली आहे.
1: तर यानंतर सर असं सांगा की अल्निनो या घटनेमुळे हवामानावर काय परिणाम होतो आणि हवामानात काय बदल होतात?
0: आता अल्निनो वर्षाच्या पूर्वी जे सामान्य परिस्थिती असते त्यामध्ये मॅडम वारे जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे पूर्वेकडून म्हणजे जे दक्षिण अमेरिकेतील जे देश आहे, पेरू आहे, लिमा आहे, हे जे देश आहे तिथून जे व्यापारी वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे ऑस्ट्रेलिया, आशिया, आपल्या भारत देशाकडे वाहतात आणि पाणी हे गरम असते आणि पश्चिमेकडे साचते ते, आणि त्यामुळे काय होते भारतामध्ये एक पूरक वातावरण जे आहे मान्सूनसाठी तयार होते, ढग तयार होतात आणि त्यामुळे चांगला पाऊस आपल्या देशामध्ये पडतो. आपल्याला माहित आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्या देशामध्ये 75-90% पाऊस पडतो आणि अल्निनो वर्षामध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती होते. गरम पाणी जे आहे ते पूर्वेकडे जे आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या बाजूने सरकते आणि त्यामुळे जे व्यापारी वारे आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असा उलटा त्यांचा प्रवाह सुरू होतो आणि त्यामुळे जे ढग पावसाला कारणीभूत असतात ते पुरेशा प्रमाणामध्ये व्यापारी जे ढग आहे ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो ते पुरेसे तयार होत नाही, व्यापारी वारे जे आहेत ते कमकुवत होतात आणि त्यामुळे परिणामी त्याचा असं होतो की आपल्या देशामध्ये पाऊस जो आहे तो कमी पडतो.
1: सर आताच आपण अल्निनोमुळे होणारी ही जी परिस्थिती सांगितली त्याचा आपल्यावर काय दुष्परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
0: अल्निनोमुळे मॅडम आपल्या मान्सूनवरती थेट त्याचा परिणाम होतो. आता जे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, भारतीय हवामान शास्त्र विभाग, त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे भारताच्या हवामानासंदर्भामध्ये, एकंदरीत मान्सूनच्या संदर्भामध्ये, की आपल्या देशामध्ये जो काही सरासरी पाऊस पडतो तर चालू वर्षी अल्निनो वर्ष असल्यामुळे 90% पाऊस सरासरीपेक्षा पाऊस जो आहे 90% पडणार आहे, म्हणजे 10% पाऊस आपल्या देशामध्ये कमी पडणार आहे. आणि यामुळे काय पाऊस कमी पडणे आणि त्यामुळे जे आहे दुष्काळाची शक्यता वाढते, पावसाचं असमान वितरण होऊ शकते, विशेषतः जो खरीप हंगाम आहे त्याचा याच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे पाण्याची टंचाई सुद्धा भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे काय आहे की शेतकऱ्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे जे आहे त्याला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागते किंवा जावं लागू शकते.
1: सर अल्निनो सोबतच लानिना हा सुद्धा एक हवामान बदलाचा प्रकार आहे, तर अल्निनो आणि लानिना यामध्ये नेमका आपल्याला काय फरक सांगता येईल?
0: अल्निनो म्हणजे जसं मॅडम आता सांगितलं की अर्थ त्याचा की लहान मुलगा होतो आणि लानिना म्हणजे लहान मुलगी. आणि अल्निनो मध्ये पाण्याचं जे तापमान आहे प्रशांत महासागरातील विषुववृत्ताजवळ जे पाण्याचं तापमान आहे त्याच्यामध्ये वाढते अल्निनो मध्ये, आणि याच्या उलट जे आहे लानिना मध्ये पाण्याचं तापमान जे आहे ते कमी होते, पाणी थंड राहते आणि त्यामुळे याचा भारतावरील पावसावर असा परिणाम होतो की अल्निनो वर्षामध्ये पाऊस कमी पडतो, लानिना वर्षामध्ये पाऊस हा जास्त पडतो आणि त्याचा प्रत्यक्ष शेतीवर परिणाम असा होतो. मग पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ, उत्पादनामध्ये घट येणं आणि एकंदरीत शेती क्षेत्रावरती मोठं संकट निर्माण होते अल्निनोमुळे, आणि लालिनामुळे चांगलं उत्पादन येते आणि पीक सुद्धा चांगलं येते.
1: अच्छा सर, महाराष्ट्र राज्यामध्ये या अल्निनोचे काय परिणाम होतात याविषयी काय सांगाल?
0: महाराष्ट्राचा जर विचार केला मॅडम आपण तर जसं देशपातळीवरती अल्निनोचा परिणाम होतो त्याच स्वरूपामध्ये जो आहे जसं पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे सरासरीपेक्षा. एक तर मान्सून जो आहे तो उशिरा, आता जसं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल घोषणा केली की शेतकऱ्यांनी ह्या 1 जून पासून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी किंवा मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, 75-100 मिलीमीटर झाल्यानंतरच पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची आहे. तर मान्सून उशिरा सुरू होऊ शकतो किंवा कमी पडू शकतो, पावसाचं वितरण अनियमित त्यामुळे होऊ शकते, कारण याचा खरीप पिकावरती जे आहे, कारण की आपल्या देशामध्ये जर सर्वात जास्त धान्याचं उत्पादन बघितलं तर खरीप हंगामामध्ये घेतल्या जाते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पिकं आहेत मग सोयाबीन असेल, भात आहे, गहू आहे, ज्वारी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, ऊस आहे, ही जी काही पिकं आहे, कापूस आहे, तर ही खरीप पिकावरती मोठा परिणाम होतो, त्याच्या अंकुरणावरती परिणाम होतो आणि परिणामी उत्पादनामध्ये 20-25% घट येऊ शकते. सोबतच यामुळे पाण्याची जी टंचाई आहे मग सिंचनासाठी असेल पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई जी आहे, कारण की विहिरी बोरवेल तलाव जे आहेत हे पुरेशा प्रमाणामध्ये भरणार नाही आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तापमानामध्ये वाढ होणार आहे मॅडम, आपण बघतोय की सध्याचा जो उन्हाळा आहे 45-46 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे, तर तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे पिकं करपून जे आहे कीड रोग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरती याचे विपरीत परिणाम होणार आहे, उत्पादनामध्ये घट होणार आहे.
1: अच्छा सर, साधारण अल्निनोची परिस्थिती बघता आपण सांगितलं की हवामानात पण बदल होणार आहे, जसं तापमान वाढणार आहे सोबतच पावसाचं 10% प्रमाण कमी होणार आहे.
0: बरोबर,
1: तर यावर आपल्याला नेमक्या काय उपाययोजना करता येतील सर? आपल्या शेतकरी बांधवांपुढे हा खूप मोठा

0: प्रश्न असेल.
1: बरोबर आहे मॅडम, कारण की आता पाऊस मुळातच कमी पडणार आहे. सरासरीपेक्षा 10% पाऊस आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर कमी पडणार आहे. मग जे उपलब्ध पाणी आहे, पावसाचं जे पडणारं पाणी आहे, तर प्रत्येक पावसाचा थेंब जो आहे आपल्याला अडवावा लागणार आहे, त्याला जमिनीमध्ये जिरवावं लागणार आहे. म्हणजे ज्याला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणतो त्याचे उपाय आपल्याला करावे लागणार आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला उताराला आडवी पेरणी करावी लागेल. त्याचबरोबर आडवी मशागत नांगरणी असेल, वखरणी असेल आणि पेरणी असेल, ही उताराला आडवी आपल्याला करायची आहे. जेणेकरून पावसाचं पडणारं पाणी हे वाहून जाणार नाही, त्या ठिकाणी जमिनीमध्ये मुरेल. त्याचबरोबर आपल्याला जे आहे पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे. आपण जे म्हणतो की प्रतिथेम अधिक पीक, पर ड्रॉप मोर क्रॉप, त्याच्यासाठी आपल्याला ठिबक तुषार ह्या सिंचन सुविधेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. सोबतच आपल्याला शेततळे शेतकऱ्यांनी निर्माण केली पाहिजे, जेणेकरून पावसाचं पाणी त्यामध्ये साठून आपण ज्यावेळेस पिकाला पाण्याची गरज आहे, खरी गरज आहे, त्यावेळेस शेतकरी जे आहे लाईफ सेव्हिंग इरिगेशन देऊन आपल्या उत्पादनामध्ये येणारी घट कमी करतील आणि त्या पिकाला वाचवतील. सोबतच नवीन एक जलतारा प्रकल्प आपण जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विभागाअंतर्गत प्रचार प्रसिद्धी करत आहोत. तर ते जलतारा प्रकल्प सारखे जे आहे त्याच्यामध्ये आपण 5x5x6 फुटाचा खड्डा आपण घेतो, 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल, आणि हा एकरी आपल्याला 2 खड्डे घ्यायचे आहे. ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचते अशा ठिकाणी ते आपल्याला खड्डे घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये मग जे आहे आपले जे मोठे बोल्डर आहेत आणि छोटे पावस जे गोलगोटे आहेत ते खाली टाकायचे, एक साधारण 3 फुटापर्यंत. वरचा 2.5 फुटामध्ये आपण मोठे बोल्डर टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने खड्डे आपण भरून घ्यायचे आहे. पावसाचं पडणारे जे पाणी आहे त्या खड्ड्यामध्ये जे मुरून जे आहे तिथलच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. तर हे जलतारासारखे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत. हे झालं पाण्याच्या बाबतीमध्ये, जमिनीच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर आपल्याला पिकाची निवड जी आहे, कमी कालावधीत येणारी पिकं जी आहे आणि ज्याला पाणी कमी लागते अशी पिकं आपल्याला घ्यायची आहेत. जसं मग ज्वारी आहे, बाजरी आहे, मूग आहे, उडीद आहे आणि वाण सुद्धा तशीच आपल्याला निवडायची आहे ज्याला कमी पाणी लागेल. त्याचबरोबर आपल्याला मातीचं व्यवस्थापन करायचं आहे. उष्णतेच्या सहाय्याने जे इव्हॅपोरेशन होते, बाष्पीभवन होते आणि पाणी उडून जाते, त्यासाठी आपल्याला आच्छादन करायचं आहे. काडी कचरा जो काही शेतातला आहे त्याचा आपण पिकाच्या मुळाभोवती जे आच्छादन केले पाहिजे, जेणेकरून पाण्याचं त्या ठिकाणी संवर्धन होईल, पाण्याची पातळी त्या ठिकाणी टिकून राहील, ओलावा निर्माण होईल आणि त्या ठिकाणी ते पिकाला मिळेल आणि उत्पादनामध्ये घट येणार नाही. त्याचबरोबर सेंद्रिय खत सुद्धा आपण, मग गांडूळ खत असेल, शेणखत असेल, ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी वापर केला तर त्यामुळे काय होणार आहे की जमिनीची जलधारणा क्षमता वाढणार आहे, जमिनीची सच्छिद्रता वाढणार आहे, हवेचं प्रमाण चांगलं राहणार आहे आणि त्या वाढ चांगली होऊन पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. सोबतच एक मॅडम, ज्यावेळेस पेरणीचं आपण म्हणतो त्यावेळेस आपण जे रुंद वरंबासरी पद्धत आहे, रुंद वरंबासरी म्हणजे बीबीएफ ब्रॉड बेस फरो, ह्याच्यामध्ये काय होते की आपण 1.2 ते 1.5 मीटरची आपण सरी काढतो, त्याची रुंदी 1.5 मीटर राहते आणि गादीवाफा त्या ठिकाणी तयार होतो जवळपास 10 ते 15 सेंटीमीटरचा आणि सरी जी आहे ती 30 ते 45 सेंटीमीटरची सरी तयार होते. आणि यावर जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पाऊस समजा कमी झाला किंवा जास्त झाला तरी सुद्धा पिके जी आहे ती तग धरून राहतात आणि उत्पादनामध्ये किमान 15 ते 20% वाढ त्यामध्ये होते. तर बीबीएफ वर पेरणी करायला पाहिजे, पीक बदल केला पाहिजे शेतकऱ्यांनी. आंतरपीक असेल, मिश्र पीक असेल, आपलं मुख्य पीक हातचं गेलं, जसं सोयाबीनमध्ये आपण तूर घेतो किंवा कापसामध्ये तूर घेतो 3:3 किंवा 8:1 म्हणजे 8 ओळी कपाशीच्या 1 ओळ तुरीची किंवा 2 ओळी कपाशीच्या 3 ओळी तुरीच्या किंवा मग मुगाची आपण घेऊ शकतो. तर असे आंतरपीक मिश्रपीक पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे, जेणेकरून मुख्य पीक जर हातचं गेलं तर दुसऱ्या पिकापासून त्याचं उत्पादन मिळेल त्याला. आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत, जसं प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे, त्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी आपली जोखीम कमी करून त्याचा लाभ घेतला पाहिजे.
0: सर, सरतेशेवटी ह्या अल्निनोचा जे आपण सांगितलं आपल्या शेतकरी बांधवांना, तर आपल्या शेतकरी बांधवांच्या हितावह आपलं शासन काही पाऊल उचलतंय का सर? त्यांच्यासाठी काही योजना म्हणा किंवा त्यांच्या काही मोहिमा अशा काही आहेत का, याविषयी सांगा.
1: नक्कीच मॅडम, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जे आहे, जे 2026 अल्निनो वर्ष आहे, त्यावर आपल्याला मात करायची आहे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्राचं उत्पादन सुद्धा शेतीचं वाढवायचं आहे. तर त्यासाठी जसं मी पूर्वी बोललो की शेतकऱ्यांनी जे आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे, आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या माध्यमातून जोखीम कमी होईल. आणि त्याचबरोबर जे आहे जसं जलतारा प्रकल्प आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असेल, तर जलतारा प्रकल्प राबून जे आहे जे काही पडणारं पावसाचं पाणी आहे त्याला अनुदान सुद्धा आहे. तर त्याचा आपल्याला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जलतारा प्रकल्प घेऊन आपल्या शेतामध्ये शोषखड्डे घेऊन पावसाचं पाणी साठवायचं आहे. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत जे आहे, जे काही हवामान अनुकूल जे वाहन आहेत, म्हणजे जे कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये असे जे काही वेगवेगळे पिकाचे वाहन आहेत, त्याचे प्रात्यक्षिक आपण त्या पोकरा 2.0 अंतर्गत देतो शेतकऱ्यांना. त्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर बीबीएफ यंत्र जे आहे, आपण यांत्रिकीकरण घटकांतर्गत जे आहे, जे रुंद सरीवरंबा पद्धत आहे आणि जे आपण रेकमेंड

0: करतोय शेतकऱ्यांनी, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी रुंदवरंबासरी पद्धतीवरचा वापर करायचा पेरणीसाठी, तर त्यासाठी जे लागणारे यंत्र आहे बीबीएफ यंत्र ते सुद्धा अनुदानावरती उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जे आहे शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला अन्निनोपासून जे आहे आपत्कालीन पीक व्यवस्थापन करून जे आहे आपल्याला होणारं नुकसान टाळायचं आहे.
1: अच्छा, तर शेतकरी बांधवांनो अशा कार्यक्रमात आपण अल्निनो आणि त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम याविषयी आपण जाणून घेतलं. तर साधारण अल्निनो काय परिस्थिती निर्माण करू शकतं हे आज आपल्याला निलेश राठोड सरांनी सांगितलं. सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या विषयाची खोलवर अशी इत्यंभूत माहिती आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल लाखो आकाशवाणीच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. जाता जाता एकच, शेतकरी बांधवांसाठी आता खरीप हंगाम येणार आहे आणि अल्निनोचं वर्ष आहे, तर आपण शेतकऱ्यासाठी सुयश चिंतूया. काळ्या आईची माया खरीपाच्या हंगामाला, बरकत व्हावी धनधान्याची, मिळावा आनंद किसानाला.
1: अरे वा, फारच छान सांगत आपल्या आजच्या या कार्यक्रमाची झाली आहेत सर, त्याबद्दल सुद्धा आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद. मंडळी, आताच आपण अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात पुढे प्रसारित करीत आहोत डॉक्टर प्रशांत उंबरकर, रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर यांनी दिलेली ही मुलाखत.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे रसायन विरहित कीड व्यवस्थापन, आणि या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आपल्याला देतील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: सर्वांना नमस्कार.
0: सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की रसायन विरहित कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय.
1: आता आपण जर ढोबळ मानानं बघितलं तर शेतामध्ये कीड व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. यामुळे निसर्गावर, मित्र कीटकावर आणि मानवावर याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. परंतु जर आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन जर बघितलं तर शेतीमध्ये जे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ज्या काही पद्धती आपण वापरतो त्या पद्धतीला आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
0: नक्कीच सर. सर, यानंतर आम्हाला सांगा की रसायन विरहित कीड व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे.
1: आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की या रासायनिक कीटकनाशकामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. तर याचा मुख्य उद्देश असा आहे की पर्यावरणाचा समतोल या रसायन विरहित कीटकनाशकामुळे आपल्याला राखता येतो. त्याच्यासोबतच मानवी आरोग्याला, त्यासोबतच जे मित्र कीटक आहे किंवा आपण निसर्ग म्हणू शकतो त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता आपण पिकांचे संरक्षण या पद्धतीमुळे त्या ठिकाणी आपण करू शकतो.
0: नक्कीच. सर, रसायन विरहित कीड व्यवस्थापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याही बाबत सांगा.
1: आता आपण जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्या पद्धतीचा वापर करून आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मशागतीय पद्धती आपण त्याला म्हणतो. यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करणे, जेणेकरून जे त्या किडींचे कोष किंवा सुप्तावस्था ज्या जमिनीमध्ये असतील तर त्या जमिनीच्या वर येऊन एकतर ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील किंवा जे मित्र पक्षी आपण ज्याला म्हणतो ते पक्षी त्यांना टिपून ते नष्ट करू शकतात. त्यासोबतच पिकांची फेरपालट. आता आपण एकाच पिकाची वारंवार लागवड न करता आलटून पालटून जर आपण लागवड केली तर या किडींचं जे जीवनचक्र आहे ते आपण ब्रेक करू शकतो किंवा ते तोडू शकतो. त्याच्यानंतर आपण आंतरपीक पद्धती जर बघितली तर यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करता येतं. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मुख्य पिकांसोबत सापळा पीक, ज्याला आपण ट्रॅप क्रॉप म्हणतो, हे जर आपण त्या ठिकाणी लावलं तर त्या ठिकाणी ज्या किडी मुख्य पिकं जी आहे त्याकडे न वळता सापळा पिकांवर ते आकर्षित होतात आणि त्यामुळे जे मुख्य पीक आहे ते आपण त्या ठिकाणी त्या पिकांचं संरक्षण करतो. आता जर उदाहरण जर घेतलं आपण, जर आपण आपल्या शेतामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड केली असेल आणि या टोमॅटोच्या पिकाच्या चारही बाजूला आपण जर का झेंडू याची जर लागवड केली एक दोन ओळी समजा चारही बाजूनं तर त्या ठिकाणी जे हेलिकोर्पा आहे म्हणजे जिला आपण हिरवी बोंडअळी म्हणतो किंवा घाटेअळी सुद्धा आपण म्हणतो, तर या किडीची जी मादी आहे ती मादी या पिवळ्या फुलावर एगलिंग करते किंवा अंडी देते. त्याच्यामुळे आपण या मुख्य पिकाचं संरक्षण करू शकतो या सापळा पिकाच्या लागवड केल्यामुळे. त्यासोबतच एक महत्वाचं जे आहे की बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पिकांचे अवशेष आपल्या शेतामध्ये तसेच राहतात, तर अशा परिस्थितीमध्ये हे जे कोष आहे किंवा या किडींच्या सुप्तावस्था आहे या पिकांच्या

0: अवशेषामध्ये राहतात किंवा त्या ठिकाणी तण असेल तर अल्टरनेट होस्ट म्हणून त्या तणावर सुद्धा जगतात. त्याच्यामुळे पिकांचे अवशेष असतील तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणून काढून त्याचं कंपोस्ट करू शकतो किंवा ते नष्ट करू शकतो किंवा त्या तणांचं सुद्धा व्यवस्थापन करू शकतो. नंतर पेरणीची जी वेळ आहे, आता विद्यापीठांना शिफारस केलेली जी वेळ आहे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी पेरणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कमी खर्चामध्ये आणि वेळेत करता येईल. आणि एक महत्वाची जी बाब आहे, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की असंतुलित खतांचा वापर, जर मोठ्या प्रमाणावर जर खतांचा वापर जर झाला तर जसं की आपण उदाहरण घेतलं युरियाचा, तर त्यामुळे पिकांना एक हिरवट रंग जास्त प्रमाणात डार्क हिरवा कलर त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे किडींचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी वाढते. तर अशा पद्धतीमुळे सुद्धा आपण या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. यानंतर जी नंतरची एक पद्धत म्हणता येईल आपल्याला, यांत्रिक किंवा भौतिक पद्धती. याच्यामध्ये काय की आपल्याला बऱ्याच वेळेस पिकांवर अंडीपुंज दिसतात किंवा अळ्यांचा समूह आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, तर ते आपण त्या अंडीपुंज किंवा ज्या समूहाच्या अळ्या आहे ते आपण हाताने तोडून त्या नष्ट करू शकतो. नंतर शेतामध्ये आपण जर पाहिलं तर कामगंध सापळे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो, तर हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आपण जर सर्वसाधारणपणे पाहिलं तर सर्वेक्षणासाठी साधारणतः एक एकर क्षेत्रामध्ये आपण दोन कामगंध सापळे त्या ठिकाणी लावत असतो. पण आपल्याला जर का मोठ्या प्रमाणावर सनियंत्रण करायचं असेल किंवा मास ट्रॅपिंग त्या ठिकाणी करायचं असेल, ते नर पतंग मोठ्या प्रमाणावर पकडायचे असतील, तर एक एकर क्षेत्रामध्ये 8 ते 10 कामगंध सापळे त्या ठिकाणी आपल्याला लावावे लागतील, जेणेकरून जे काही आपल्या परिसरामध्ये असणारे पिकांवरील असणारे नर पतंग आहे त्या सापळ्यांमध्ये येऊन नष्ट होतील. आता उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याकडे चना लागवड झालेली असेल तर चण्यावर हिरवी बोंडळी किंवा आपण घाट्याळी म्हणतो ती या किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तर अशा किडीसाठी हेलिलिओर असलेला जो कामगंध सापळा आहे तो त्या ठिकाणी आपण लावू शकतो. जर आपल्या शेतामध्ये आपल्याला तंबाखूची पाने खाणाऱ्या आळीचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण स्पोडोलिओर अशा या ट्रॅपमुळे कामगंध सापळ्यांमुळे आपल्या किडींचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो. सोबतच जर आपल्या शेतामध्ये जे काही रस शोषण करणारे किंवा सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट असतात या किडींच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आपण. जसं की आपण पाहतो की मिरची झालं किंवा इतर जे पिकं झाले की यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो, तर अशा पिकांमध्ये सुद्धा आपण पिवळे आणि निळे चिकट सापळे वापरून कीड व्यवस्थापन करू शकतो. सोबतच जर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर पिकांचं संरक्षण करण्यासाठी जाळी सुद्धा जाळ्याचा किंवा नेटचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सोबतच आपण जर लाईट ट्रॅपचा जर विचार केला प्रकाश सापळ्यांचा, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक विकसित केलेला लाईट ट्रॅप आहे, सोलर लाईट ट्रॅप आहे की जो सोलरच्या ऊर्जेमुळे तो सुरू होतो आणि ऑटोमॅटिकली बंद सुद्धा होतो, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला वेळेनुसार या प्रकाश सापळ्यांना सुरू किंवा बंद त्या ठिकाणी करता येते.
1: सर, यानंतर आम्हाला सांगा कीड व्यवस्थापनाच्या जैविक पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: आता तुम्ही जर पाहिलं तर जैविक पद्धती ही खूप महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मित्र कीटक, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॅरासिटॉइड आहे, प्रिडेटर आहे, या ज्या मित्र कीटक आहे यांचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये काय असतं की हे जे किडींचे व्यवस्थापन करण्याकरता त्याच्या आपल्या नैसर्गिक शत्रूंचा आपण त्या ठिकाणी वापर करून किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो. आता उदाहरण जर आपण घेतलं तर ट्रायकोग्रामा जापोनिकम जे आपला मित्र कीटक आहे, पॅरासिटॉइड आहे, हा धानावरील खोड किडींसाठी त्या ठिकाणी आपण शेतामध्ये वापरत असतो. त्यासोबतच कपाशीवरील जी गुलाबी बोंडळी आहे त्यासाठी सुद्धा आपण ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया सारखे मित्र कीटकांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. हे जे ट्रायकोग्रामा जे आहे हे हानिकारक किडींच्या अंड्यामध्ये अंडी घालून त्या किडीला नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात, जेणेकरून पुढची पिढीच त्या ठिकाणी ती थांबल्या जाते. आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर अतिशय कमी खर्चामध्ये या किडीचं व्यवस्थापन आपण या जैविक पद्धतीद्वारे करू शकतो. याच्यामध्ये आपण जर मित्र कीटक पाहिले तर त्याच्यामध्ये प्रार्थना कीटक आहे, सिरपीड माशी आहे, मॅलाडा आहे, लेडीबर्ड बीटल किंवा आपण त्याला ढाल किडा म्हणतो, यासोबतच काही पक्षी सुद्धा आहेत की जे पक्षी या किडींच्या अवस्थांना, की जसं समजा आपण अळी अवस्था आहे किंवा कोश अवस्था आहे, यांना टिपून खातात. हे सुद्धा आपल्यासाठी एक महत्वाची त्या ठिकाणी बाब आहे.
1: सर, यामध्ये जैविक कीटकनाशके कोणकोणती आहेत याबाबत सांगा.
0: आताच आपण बघितलं तर यामध्ये मेटारायझियम आहे, त्याच्यानंतर बिवेरिया बासियाना आहे, व्हर्टिसिलियम आहे, किंवा HNPV सुद्धा आहे, SLNPV आहे, GV आहे, किंवा BT आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा आहे. ह्या काही जैविक कीटकनाशक आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रसायनाचा वापर नाही. यामुळे कुठल्याही मित्र कीटकावर किंवा मानवावर किंवा निसर्गावर असा विपरीत परिणाम होत नाही, त्याच्यामुळे याचा वापर करणं अतिशय सेफ आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे.

0: ओके सर, यानंतर आम्हाला सांगा की वनस्पतीजन्य कीटकनाशके कोणकोणती आहेत?
1: आता जर आपण बघितलं तर जे कीटकनाशक वनस्पतीपासून तयार होतात किंवा आपण करू शकतो त्यांना आपण वनस्पतीजन्य कीटकनाशके आपण म्हणतो. जसं की आपण निंबोळी अर्क ज्या उन्हाळ्यामध्ये आपण आता बघितलं असेल, आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस या लिंबोळ्या खाली पडलेल्या दिसतात, तर या ज्या मॅच्युअर झालेल्या लिंबोळ्या आहे याचा वापर करून आपण त्या ठिकाणी निंबोळी अर्क तयार करू शकतो. त्यासोबतच महत्वाचं म्हणजे दशपर्णी अर्क, ज्या 10 प्रकारच्या वनस्पती यांचा वापर करून आपण हा दशपर्णी अर्क तयार करून आपण जर आपल्या शेतामधील पिकांवर जर फवारणी केली तर या किडींपासून आपल्या या पिकांचे संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो.
0: सर, सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत जे हा कार्यक्रम ऐकतायत, त्यांना आपण काय सल्ला द्याल?
1: तर या प्रसंगी मी शेतकरी बंधूंना एक सल्ला या ठिकाणी देतो. त्यामध्ये एक महत्वाचं जे आहे की सर्वांनी कृपया एक यावर्षी आपण काळजी घेतली की रसायनांचा कमीत कमी वापर शक्यतोवर जर आवश्यकता असेल तरच त्या ठिकाणी करावा, किंवा ज्या काही रसायनविरहित पद्धती आपण आता जी चर्चा केली या पद्धतींचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला, ज्यामध्ये आपण मेटारायझियम एनासोफिली झालं किंवा बिव्हेरिया बॅसियना झालं किंवा HNBV झालं, अशा ज्या जैविक कीटकनाशके आहेत किंवा वनस्पतीजन्य जे कीटकनाशके जे घरच्या घरी आपण स्वस्तामध्ये घरच्या घरी करू शकतो, जसं की निंबोळी अर्क झालं किंवा दशपर्णी अर्क झालं, या सोबतच आपण जर पाहिलं तर बाजारामध्ये हे कामगंध सापळे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, याचा सुद्धा वापर आपण जर शेतामध्ये केला तर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही, जेणेकरून आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल आणि आपल्या निसर्गावर, आरोग्यावर आणि मित्र कीटकावर याचा विपरीत परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे या प्रसंगी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण या रसायनविरहित कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळेल आणि कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी आपलं या किडींचं व्यवस्थापन करता येईल. धन्यवाद.
0: तर शेतकरी बंधू भगिनींनो, रसायनविरहित कीड व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयी आपण आताच माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉ प्रशांत उंबरकर यांच्याकडून, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना इतक्या महत्वपूर्ण विषयी माहिती दिलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद. सर,
1: आपले सुद्धा आभार आणि सर्व शेतकरी बंधूंचे सुद्धा आभार. धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर ही मुलाखत ऐकलीत. या विषयावर त्यांच्याशी बातचीत केलेली होती शंतनू ठेंगडी यांनी. याबरोबरच आजचा आपला कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. श्रोते हो, शेतीमध्ये योग्य माहिती, योग्य नियोजन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. आजच्या कार्यक्रमातली ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. पुन्हा अशा शेतीविषयक नव्या माहितीसह भेटूयात आपल्याच माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया.
4: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऍलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
2: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
2: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
2: 9637-3549-85.
3: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ माँ के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया है. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूं. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ माँ के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि श्रोतेहो, या सभेत मी सुप्रिया देशपांडे आता आपली रजा घेते.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदीह जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

मुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदीह जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराय इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी सीबीएसईच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजीलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपूर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. सादर करत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राबासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा.

0: झाला
1: मारूकडला मधल्या तळाला विचार पडला कुणाला
0: स्वतः मात्र हे बघा
1: काय केलं त्या ठिकाणी
0: मात्र तुला आले होते आनंदचा छळ तो करायला
1: सख्या म्हणी सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदाचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
0: आणि राळ घेतलं होतं नेऊन टाकलं होतं उकरून द्याला
1: लागे काय येचून आणले तुला अन्न पाणी नाही बघ म्हणले
0: नाही तर मात्र तुला पाच साला देणार आम्ही
1: नाही दिला झाला नागवा दाबले असं तिवाला
0: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून द्याला जायला
1: शंकर पार्वतीला अंतरात कळालं
0: वाईट लागलं होतं वाटायला
1: काले मानवी बर का कुठल्या तरी शरीराला संकट पडलं
0: म्हणून तो शंकर भगवंतान काय केलं होतं त्याच वेळेला

0: अंडा घेतले संगतीला
1: गेले होते तर उज्जा तोडाला वहिनी तुमचं अंड्याने पसा पक्षी घ्यायी
0: तर वहिनीला आले होते तो काय
1: बोलायला अंडन भरून अंडन म्हणजे आता काम येईल कुठलं कसलं लावायचं
0: वैगे आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला
1: आता असं करायचं शाल सराटा पाणी आणायला लावायचं सर्व बिरका
0: वैगे चांगला
1: अगे हे तीन काम लगेच करायची पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
0: आणि स्वतः त्यावेळेला
1: सडा सारवण करायचं बरे का नागोबाने सर्व आणली वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली रगते गला कधी गा

0: भावासारखे असत
1: जस पोटाच्या अपाटी माझ्या लागून गेला
0: कसलं आलं माझ्या नशिबा
1: आणि स्वतः माझ कुठं हुडको देवाला
0: म्हणून ते बोलायला तरी तिचा म्हणा काळ सरत आलता साडेसात वर्षाचे सणी संपले हा दिसात जाणे भाऊ त्या ठिकाण्याला
1: स्वतः बघा
0: काही केलं
1: आणि सात जण भाऊ मात्र तू बघा मुंबईच ना
0: दादा आता जाऊ म्हणले आपल्या घरवाड्याला
1: वैगी गेलं पाहिजे लय झालं आपल्याला येऊन ह्या ठिकाणी

0: नागिला पट्टी घ्यायला लागलं गुराच्या पोराचं संगे लावून द्यायचं
1: म्हणजे शान गोळा करायला.
0: हा
1: तर स्वतः नागवा त्या वेळेला
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साथी वागा तर काल तर म्हणजे ज्या तोंडाला
1: बाहेर बाजूला तर येऊन तो उभा राहिला
0: इशेच्या उपायाला सात जणी म्हणे विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला आता
0: वळताना काय लागतं महाराज बोलायला
1: तर स्वतः त्या वेळेला
0: माझी भन कुठाय तेवढ्या ध्यान
1: वैगी वानकीने जी एकूण एक माझी भन पहिली घेऊन मग मला आरती
0: महाराज काय सांगायचं तुम्हाला
1: काय झालं यावेळी.

0: त्या वेळेला
1: विचार करा मनाला रगा कुरदान दाटले कुळी बटा लावला म्हणजेवर
0: एवढं म्हणताना स्वतः त्या वेळेला
1: भावाने विचार केला मनाला
0: तसाच घोडा फिरला माघारे
1: रगा कुरदान दाटला त्या अट्टंग्या म्हणत आंब्याच्या झाडाखाली उन्हातलं बरं का पोर भाकरी सोडून बसेल ते
0: तर स्वतः मात्र त्या ठिकाण्याला
1: नागवामध्ये बसून भाकरी मागत होते
0: आणि लागले होते खयाला
1: राणी तर बरोबर आहे म्हणजे खरंच आहे
0: होय

0: बाबा
1: झालं
0: घरा घरा फिरूला बहिणीला पाटला छत्ती गुडगा दिला
1: आणि स्वतः मात्र बघा
0: हे दादा अगं माझा ऐकून तर घे की मला मारायचं झालं
1: तुझं ऐकून घ्यायस काय सुद्धा ठरू नाहीस
0: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या बहिणीचा
1: जसं कांडक केलेला मात्र तिचे मोठ बन वहिला
0: मोठ बांधला गंगा नदीला लिहून सोडला गेला होता घरवाड्याला
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय परकार नवर घडायला
0: शंकर पार्वतीच्या हवा खात होती त्या मानवीत वर्ग
1: आणि
0: तर त्या चालण्याची मोठ अशी पाणी लाटून बाजूला जाऊन पडलेली दिसले
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
1: आणि स्वतः मात्र तू बघा चाललेली मोठ तू बघा
0: हतरला घोंगडी त्या वेळेला
1: आणि

आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमात ऐकलत रावासू दादू कोल्हेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजतात. ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांनी गायलेलं, बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेलं गुरुनाथ शेणॉय यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम भावधारा. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:15 थोड्याच वेळात ऐकूया समाचार संध्या. ठीक 9 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार. आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं लवलीन निगम. उत्तर प्रदेश के लख

0: आताच आपण ऐकलं विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन राग जोग. त्यांना तबला साथ केली होती मुकुंदराज देव यांनी.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.
2: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गीता जावडेकर यांचं गायन, राग मारुबी हाक, विलंबित गत आणि द्रुत गत तीन ताल, बोल विलंबित रसिया हू नाजा, द्रुत मन में रहो मुराजिया. त्यांना तबला साथ केली आहे अभय दातार यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया गीता जावडेकर यांचं गायन, राग मारुबी हाक.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गीता जावडेकर यांचं गायन. आपण ऐकलात राग मारू विहाग. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. ठीक 11:00 ऐकू शकाल दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.